300 अंश 5 मीटर्स अर्थात 963 किलो हर्ट्सवर 102.1 FM मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 3 अश्विन शक 1948 म्हणजेच 25 सप्टेंबर 2026. सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या पहिल्या सभेला मंगलवाद्यानं सुरुवात करीत आहोत.

आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळच्या 6 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: बधाई दी। इसके साथ ही यह समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे। सकाळचे 6:05 झाली आहेत विचार पुष्प, माहिती संकलन आणि निवेदन विजय भुयार यांचं।
2: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम कृमे देव सर्व कार्येषु सर्वदा। प्रत्येक शुभकार्यात हा श्लोक म्हटला जातो। श्लोक संस्कृत असला तरी खूप अर्थपूर्ण आहे। या श्लोकाचा अर्थ म्हणजेच वाईट मार्गाचं आचरण करणाऱ्यांना सरळ मार्गावर आणणाऱ्या, विशाल शरीर असलेल्या, कोटी सूर्याची प्रभा लाभलेल्या, हे देवा श्री गणेशा माझी सर्व कार्य नेहमीच निर्विघ्नपणे पार पाडू दे। 10 दिवसाचा पाहुणचार घेऊन आपल्या सर्वांचे बाप्पा आता आपला निरोप घेण्यासाठी सज्ज झाले। गणपती विसर्जनाच्या आधी आपल्या बाप्पाची थोडीशी पार्श्वभूमी सांगावीशी वाटते। भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तृतीयेला आपल्या लाडक्या गणरायाचे घरोघरी आगमन झाले। चराचरात चैतन्य निर्माण झाले। सकल कलांचा अधिपती आपला लाडका गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आला। थोरा मोठ्यापासून सगळे त्याची आतुरतेने वाट बघत असतात। त्याचे आगमन झाल्यावर काय करावं काय करू नये असं होतं। लाडक्या गणरायाचं विसर्जन जरी म्हटलं तरी डोळ्यात टचकन पाणी येतं। गावागावात वेगवेगळ्या प्रकारे गणपतीचं विसर्जन करण्याची पद्धत असल्याचं आपल्याला दिसून येतं। कुणी ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढतात, कोणाचे लेझिम पथक असतं, कुणी डीजे वाजवत बाप्पाला निरोप देतात, तर कुणी हरिभजनाच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात। रंगांचे उधळण, टाळ मृदुंगाचा गजर, साधी घंटी वाजवून जरी निरोप दिला ना तर तो जास्त बाप्पाला आवडेल। वर्षभर आपण गणेश उत्सवाची वाट बघतो, फक्त 10 दिवसच तो आपल्या घरी राहतो, पाहुणचार घेऊन आपला निरोप घेतो। तो विसर्जनाचा दिवस उगवला की अंगावर काटा उभा राहतो, तो आपल्याला सोडून जाणार हा विचार आपल्या मनाला पटतच नाही। आज आपल्या घरातील आपल्या बाप्पाचा शेवटचा मुक्काम, तसं त्याचं वास्तव्य आपल्या घरात कायमच असणार, परंतु मूर्तिरूपी बाप्पाचं आजच्या दिवशी विसर्जन। लाडक्या बाप्पाला निरोप देताना अगदी भरून येतं। तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, लाडू, पेढा या पदार्थाचा सुगंध प्रत्येक घरात दरवळत असेल। घराघरात विसर्जनाची तयारी सुरू असेल। प्रत्येक गावातील प्रशासनाने गणपती विसर्जनाची तयारी केली असेल। शहराप्रमाणे आजकाल खेडेगावात देखील विसर्जन तलाव बांधल्याचे आपल्याला दिसून येते। कृत्रिम तलाव सगळीकडे बांधलेले असतात। अलीकडे तर निर्माल्य कलश देखील उभे केलेले दिसतात। कोणत्या मार्गावरून बाप्पा जाणार, विसर्जनाचा मार्ग ठरवणे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हवी ती खबरदारी घेणे, महिलांना त्रास होऊ नये म्हणून विशेष महिला पोलीस पथकाची नियुक्ती करणे, या अशा एक ना अनेक कामाचा आढावा घेत बैठका घेऊन अगदी सुरेख नियोजन करणे, अशी अनेक कामे प्रशासनाकडून जबाबदारीने आणि अगदी चोखपणे पार पाडली गेली असेल। गणपती बाप्पाचे विसर्जन करताना आजकाल कुणीच पुरेशी काळजी घेत नाही। आपण विसर्जनासाठी बाहेर पडलो तरी प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे। आज विसर्जनाच्या दिवशी प्रत्येकजण उत्साहात असेल, पण कुठेही मूर्ती विसर्जन करणं काळजी न घेणं हा खूप मोठा गुन्हा आहे। शांततेमध्ये आणि योग्य ती दक्षता घेऊन आपल्या गणरायाला आपल्याला निरोप द्यायचा आहे। हल्ली गणरायाच्या इको फ्रेंडली मूर्तीसुद्धा सगळीकडे दिसतात। जर आपण अशा मूर्ती घेतल्या तर त्या मूर्तींचे विसर्जन आपण आपल्या घरी करू शकतो। साध्या लाल मातीपासून देखील आपण गणपतीचे रूप साकारू शकतो। अशा मूर्तींचे विसर्जन आपण घरच्या घरी करून तेच पाणी आपल्या घरातील झाडांना देऊ शकतो। तो बाप्पांचा आशीर्वाद कायमच आपल्यासोबत राहील। शांततापूर्ण वातावरणात आणि मधुर आवाजात आपण बाप्पाला निरोप देऊया।
1: विचार पुष्प आपण ऐकलत, माहिती संकलन आणि निवेदन विजय भुयार यांचं होतं। आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे। आता आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांनी गायलेली भूपाळी, रचना ग. दि. माडगुळकर यांची।

संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. गायक कलाकार सुरेश वाडकर. आराधना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत, रचना शांता शेळके यांची.

उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. रचना वसंत बापट यांची होती. आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर हरिओम शरण यांनी गायलेलं हिंदी भजन

0: मोहम्मद रफी, बिरबल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं साहिर यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा आराधना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम संपला. कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: मधुर गीतांची सरगम धुन्न करी मना, सदैव तत्पर श्रोत्यांच्या मनोरंजना, माहितीचा लाभे अनमोल खजिना, कृषी बाल महिला विश्व आनंद देईल जना, एकच नाद घुमतो दश दिशातुनी, आपण सर्वांची लाडकी आकाशवाणी, जळगाव आकाशवाणी.

0: गणपती बाप्पा आणि स्वातंत्र्य चळवळीचा संबंध आहे. गणपती हा गणांचा नायक आहे, सेनापती आहे, पराक्रमी पुरुष आहे, त्याचबरोबर तो प्रचंड बुद्धिमान आहे. या उत्सवातून आपल्याला देशविघातक शक्तीविरोधात लढण्याची आणि देशाला प्रगतीपथावर घेऊन जाण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळची 6:35 झाली आहेत. कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात भातावरील कडा करपा रोगाचं व्यवस्थापन याविषयीची माहिती. वाचक स्वर सोनिका मुजुमदार यांचा कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. 6:45 आरोग्यम धनसंपदा.

सहाजण 50 मिनिटांनी परिसर कार्यक्रमात निसर्ग पर्यटन याविषयी डॉक्टर श्री वल्लभ साठे यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग दुसरा या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण 2:10 हे दोनही कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. अवतीभोवती 7:05 दिलखुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 प्रायोजित कार्यक्रम हृदय स्पंदन. 7:50 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. 8:40 लखलख चंदेरी हा कार्यक्रम.

0: लखलख चंदेरी आज सकाळी 8:40 9:30 आमच्या ध्वनी संग्रहालयातून हा कार्यक्रम 9:50 प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरु किल्ली आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो व हिऱ्याचा दागिना म्हणजे पूना गाडगिळ अँड सन्स हा कार्यक्रम सकाळी 9:55 हॅलो आकाशवाणी हा फोन इन कार्यक्रम सकाळी 10 श्रोत्यांशी संवाद वैद्यही नाखरे यांचा कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार 10:45 गांधी वंदना कार्यक्रमात माझे सत्याचे प्रयोग या महात्मा गांधीजींच्या आत्मकथेचं क्रमशः वाचन आपण ऐकू शकाल 11:05 गातर आहे मेरा दिल 11:30 सुगम संगीत आपण ऐकू शकाल श्रोते हो दुपारी 12 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू यात सुरुवातीला भगिनींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं लेखक वैजयंती नांदगावकर त्यानंतर आजची रेसिपी प्रसादाची हरभरी डाळ दुपारी 1:05 आणि संध्याकाळी 6:10 गीतबहार दरम्यान 1:40 लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र 1:45 भावधारा आणि 1:55 ऐसी अक्षरे रसिके दुपारी 2:30 संध्याकाळी 5:02 आणि रात्री 10:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम सायंकालीन सभेत 5:30 युववाणी या युवा दोस्तांसाठीच्या कार्यक्रमात लोकशास्त्रीय संगीत गायिका प्राची खोत यांच्याशी केलेल्या गप्पा आणि गीतं आपल्याला ऐकता येतील 6:30 स्वस्थ भारत या कार्यक्रमात बायोपोलर डिसऑर्डर याविषयी डॉक्टर सागर चिद्दवार यांची मुलाखत आपण ऐकू शकाल संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष 7:30 शेतशिवार या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात केळी पिकातील सद्यस्थितीत करायची अंतर्मशागतीची कामं याविषयी प्राध्यापक शशांक दाते यांनी दिलेली माहिती आपल्याला ऐकता येईल निवेदन सोनिका मुजुमदार यांचं कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे रात्री 8:15 लोकसंगीत 9:15 स्पॉटलाइट हा कार्यक्रम 9:30 करंट अफेअर्स रात्री 10:00 आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 आढावा आपण ऐकू शकाल कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत मध्यम लहरींवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राचं प्रसारण सकाळची 6:40 होत आहेत कृषीवाणी कार्यक्रमात भातावरील कडा करपा रोगाचं व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात वाचक स्वर सोनिका मुजुमदार यांचा कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे
1: भातावरील कडा करपा रोगाचं व्यवस्थापन शेतकरी बंधूंनो भातामध्ये सद्यस्थितीत करपा कडा करपा खोड कुजव्या पर्णकोश करपा या रोगांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येतोय या रोगांच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी सर्वेक्षण करून पूर्वनियंत्रणाचं उपाययोजन करण्याची गरज आहे कडा करपा या जीवाणूजन्य रोगामुळे रोपं आणि पानं पिवळी पडून वाळतात पानं टोकाकडून

0: आणि कडेकडून करपत असल्यामुळे याला कडा करपा असं म्हणतात. तापमान 25 ते 35 अंश सेल्सिअस आणि आर्द्रता 70% जास्त या पोषक स्थितीमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जो आहे तो वाढतो. या रोगाचा प्रसार बियाणे, रोगग्रस्त पेंढा, रोगग्रस्त पिकाच्या खाचरातून वाहणारं पाणी यापासून होतो. रोगग्रस्त शेतातील धसकटे, रानटी भात, गवत, नागरमोथा यासारख्या तणांमुळे देखील या रोगाचा प्रसार होतो. जोराचा वारा आणि सततच्या भारी पावसामुळे रोगग्रस्त झाडांपासून संपूर्णपणे पिकामध्ये हा रोग पसरतो. संवेदनशील वाणामध्ये नत्र खताचा अवास्तव वापर केल्यास हा रोग गंभीर स्वरूप धारण करतो. शेतकरी बंधूंनो, सर्वसाधारणपणे या रोगामुळे 8 ते 10% पिकाचं नुकसान होतं, परंतु रोगासाठी संवेदनशील वाणांमध्ये पोषक वातावरणात उत्पादनात 70% घट होऊ शकते. लोंब्या बाहेर पडण्यापूर्वी याचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनामध्ये फारशी घट होत नसली तरी दाण्याची प्रत जी आहे ती खालावते, तांदळाचे दाणे तुटतात आणि अपेक्षित दर मिळत नाही. या रोगाची लक्षणं म्हणजे जुन्या पानावर किंवा पानाच्या शेंड्यावर पिवळ्या केसरी रंगाचे नागमोडी किनार असलेले पानेरी चट्टे तसंच रेषा आढळून येतात. पानाच्या खालच्या बाजूने वाढणारी ही लक्षणे कालांतराने पर्णकोशावर सुद्धा पसरतात. रोगाचं प्रमाण वाढल्यास या रेषा एकमेकांमध्ये मिसळून पांढऱ्या पट्ट्या देठापर्यंत वाढत जाऊन पूर्ण फुटवे कुजून जातात. सकाळच्या वेळी पानाच्या खालच्या बाजूने नवीन चट्ट्यामधील स्त्राव दुधी दवबिंदूसारखा दिसतो, नंतर तो वाढून लहान पिवळसर काचेच्या तुकड्यासारखा दिसतो. या रोगाचं निदान लवकर करणं गरजेचं असतं. शेतकरी बंधूंनो, या रोगाचं निदान करण्यासाठी आपण नवीन लक्षणं असलेली पानं चट्ट्यापासून कापून काचेच्या ग्लासात स्वच्छ पाणी घेऊन त्यात काही मिनिटापर्यंत ही पानं बुडवून ठेवावीत आणि हा ग्लास प्रकाशात धरून पाहिल्यास कापलेल्या चट्ट्यातून जाडसर किंवा गढूळ स्त्राव बाहेर येत असल्याचं दिसलं तर समजावं की पानावर या रोगाचा प्रादुर्भाव जो आहे तो झालेला आहे. या रोगाचं व्यवस्थापन करताना नत्र खताचा वापर शिफारसीनुसार करावा. पिकावर रोग असताना नत्र खताचा वापर करू नये. शेताचे बांध आणि धुरे तणमुक्त ठेवावेत. रोगाचा प्रादुर्भाव दिसताच फवारणी प्रति 10 लिटर पाणी, त्यात कॉपर हायड्रॉक्साईड 53.8% DF, 30 ग्रॅम किंवा स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट 90% अधिक टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराईड 10% SP संयुक्त जीवाणूनाशक 1.5 ग्रॅम अशी करावी. आवश्यकता भासल्यास 8 ते 10 दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.
1: भातावरील कडा करपा रोगाचं व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकलीत आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. वाचक स्वर सोनिका मुजुमदार यांचा कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 वाजता शेतशिवार या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात केळी पिकातील सद्यस्थितीत करायची आंतरमशागतीची कामं याविषयी प्राध्यापक शशांक दाते यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 परिसर हे दोनही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, त्यानंतर 6:55 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा.

0: ज्या काही कारणांमुळे या हृदयक्रियेमध्ये व्यत्यय येतो किंवा काही अडचण निर्माण होते त्यावेळी हृदयविकार होतो. मंडळी, या संदर्भातच आपण पुढचे काही दिवस माहिती करून घेणार आहोत. KEM रुग्णालय मुंबई येथील हृदयरोगतज्ञ विभागातील प्राध्यापक डॉक्टर चरण लांजेवार यांच्याकडून. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, 29 तारखेला जागतिक हृदय दिन आपण साजरा करणार आहोत, तर हा जागतिक हृदय दिन का साजरा केला जातो, त्यामागचा उद्देश काय हे सुरुवातीला सांगा.
1: हा जो जागतिक दिवस आपण साजरा करतो तो 29 सप्टेंबरच्या दिवशी आपण साजरा करत असतो. प्रत्येक वर्षाला एक ध्येय असतं. ह्या वर्षी आता ध्येय हे आहे की तुम्ही अवेअर तर व्हा, पण अवेअर केल्यानंतर इमिजिएटली हार्टचा प्रॉब्लेम झाला तर काय करायला पाहिजे तर हे लोकांना कळायला पाहिजे. म्हणून त्याचं स्लोगन ह्या वर्षाचं असं आहे की ऍक्ट इमिजिएटली आफ्टर गेटिंग अवेअर दॅट यू हॅव अ हार्ट अटॅक. म्हणजे याचा जो फायदा आहे, हे सगळे आपले जे कॉमन जे पब्लिक आहे त्यांना हार्ट अटॅक काय आहे, त्याची कारणे काय आहेत, ते कसं ओळखावं, त्याच्यानंतर समजा घरी असलं तर त्याच्यानंतर आपण काय काय त्या रुग्णांना आपण काय करू शकतो घरच्या लोकांनी त्यांच्यासाठी, आणि लगेच नेक्स्ट स्टेप काय करावी. हार्ट अटॅक आणि याच्यामध्ये डिफरन्सेस काय आहे, जे सडन कार्डियक डेथ मध्ये आणि हार्ट अटॅक मध्ये काय फरक आहे, तिथे एकटेच आहेत का, हे सगळे प्रकार त्याच्यात होतो. आणि मग ऍडव्हान्स ट्रीटमेंट मध्ये आता सगळीकडे ट्रीटमेंट अवेलेबल आहे, तर त्याच्यामध्ये बेसिकली काय काय ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि पुढे काय करायचं, आणि हे होऊच नये नंतर, म्हणजे प्रिव्हेंशन काय काय करू शकतो आपण, आपल्या हा सगळा आलोक त्याच्यामध्ये आहे.
0: अच्छा बरं, आता सर ह्या जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने सर्व श्रोत्यांना तुम्ही एक काय सल्ला द्याल.
1: तर श्रोते हो, सगळ्यांना हृदयरोग काय आहे, हार्ट अटॅक काय प्रकार आहे हे सगळ्यांनी ओळखून घ्यायचे. जसं आपल्याला कळलं की बाबा कोणाला आपल्या जवळपासच्या लोकांना रिलेटिव्हला हार्ट अटॅक आलेला असं संभवतो, आणि जर आपल्याला वाटेल की हा हार्ट अटॅक नाही पण हार्ट अटॅक भविष्यात होऊ शकतो, त्या लोकांना मग व्यवस्थित डॉक्टरांकडे पाठवून ECG करणं, स्ट्रेस टेस्ट करणं, इकोकार्डिओग्राफी करणं, ह्या याच्यामधूनही आपण नंतर एंजिओग्राफी करणं, ह्या पण टेस्ट तेवढ्याच महत्वाच्या असतात, त्या रुटीन बेसिसवर आपण करू शकतो. तर तुमचा हृदयाचे रोगचे लक्षणं लवकरात लवकर ओळखायला पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून लक्षणं असतील तर तुरंत डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं आहे. आणि हृदयरोग होऊच नये त्याच्यासाठी तुमची जीवनशैली बदला, जेवणामध्ये आमूलाग्र बदल करा आणि नियमित व्यायाम करा, त्याच्यामुळे तुमचं हार्ट अटॅकचे प्रमाण निश्चितच कमी होईल.
0: नक्कीच. श्रोते हो, आपण उद्याच्या भागामध्ये तरुण पिढीमध्ये हृदयरोगाचं जे प्रमाण वाढलं आहे त्यामागची कारणं कोणती आहेत ते जाणून घेणार आहोत. तेव्हा उद्या भेटूया. नमस्कार. हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती.

सध्याच्या समाजाचं रक्षण, आजच्या बाळाचं सुसंवर्धन। गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार.

0: येत्या रविवारी म्हणजे 27 सप्टेंबर रोजी आपण जागतिक पर्यटन दिन साजरा करतो आहोत. त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आपण सर्वच जण कुठे ना कुठे कधी ना कधी सहलीला जात असतोच. एखादे तीर्थक्षेत्र, एखादं वारसास्थळ ते अगदी पिकनिक स्पॉटपर्यंत आपल्यापैकी सहलींना न गेलेली व्यक्ती शोधून सापडणार नाही. सर्वच वयोगटातील लोकांसाठी हा एक आवश्यक विरंगुळा आहे आणि स्थानिक अर्थकारणही या सहलींशी जोडलेलं आहे. त्यामुळे पर्यटन हा आजघडीचा महत्त्वाचा व्यवसाय झालेला आपण बघू शकतो. अलीकडील काळात विशेषतः तरुण वयोगटाकडून पर्यटनामध्ये निरनिराळे विशिष्ट स्वरूपाचे कल जोपासले गेलेले दिसतात. सहल ठरवताना विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवला जातो. मौज मजा आणि प्रवास करताना वेगवेगळे हेतू किंवा वेगवेगळे छंद ठरवून त्यानुसार सहली केल्या जातात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर वारसा पर्यटन, अभ्यास सहल असे अनेक सांगता येतील. निसर्ग पर्यटन हा त्यापैकीच एक हेतू. गर्दी टाळण्यासाठी आणि शांत स्वच्छ निसर्गरम्य ठिकाणी निवांत होण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं प्रवास करतात. जंगल भ्रमंती किंवा साहसी क्रीडा अशा माध्यमातून हा कल आता अलीकडे वाढताना दिसतो. समुद्र किनारे, नद्या, बेटे, तलाव, पाणवठे, धबधबे, गवताळ कुरणे, डोंगरमाथे, पठारे, गडकिल्ले, देवराया, जंगले, अगदी वाळवंटसुद्धा अशा सर्व नैसर्गिक आविष्कारांच्या ठिकाणी निसर्ग पर्यटन होतंच. समाज माध्यमातूनही अशा पर्यटनासाठी खूप मोठी प्रसिद्धी मिळते. ही ठिकाणे लवकर व्हायरल होतात. अर्थातच यासोबत त्या त्या परिसरातील स्थानिक अर्थव्यवस्थाही बळकट होत असते हेही लक्षात घ्यायला हवं. जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील कास पठार परिसर झपाट्यानं विकसित झाला हे आपण पाहिलंच आहे. आपल्या कोकणात अशा प्रकारच्या निसर्ग पर्यटनासाठी मुबलक संधी आहे हेही आपण जाणतो. रत्नागिरी जिल्ह्याचाच विचार जर केला तर किल्ल्यांमध्ये महिमतगड असेल, रसाळगड असेल असे गिरिदुर्ग दिसतात. टिकलेश्वर, पन्हाळेकाजी असे डोंगरमाथे दिसतात. माचाळसारखं नव्यानं विकासाची वाट धरत असलेलं थंड हवेचं ठिकाण आहे. चिपळूण, पन्हाळेकाजी, खेड अशी गुंफा लेणी आहेत. देवपाट, रानपाट, सवतकडा, सवतसडा, धारेश्वर असे अनेक धबधबेत. अनेक गावांमध्ये देवराई आहेत, तेथील स्थानिक मंदिर आहेत. सडे पठारं आहेत, तिथे पावसाळ्यात होणारा रानफुलांचा गालीचा आकर्षक असतो. शिवाय समुद्र किनारे आहेत, नद्यांमधील नौका पर्यटनाच्या संधी वाढत आहेत, अगदी पक्षी निरीक्षणासाठी देखील अभयारण्य निर्माण होत आहेत. रात्रीच्या मिट्ट काळोखात अवकाशाचं सौंदर्य अनुभवण्यासाठी संधी देणाऱ्या जागा निर्माण होत आहेत. आज खरं तर गरज आहे आपल्या परिसराचं या पद्धतीनं योग्य मूल्यांकन करून नवनवीन संधी वाढवण्याची. पारंपरिक नोकरी आणि उद्योग व्यवसाय यासोबतच पर्यटन क्षेत्र डोळेझाक करण्यासारखं निश्चित नाही. त्यातही अधोरेखित करण्यासारखी गोष्ट की पर्यटन व्यवसाय जोपासताना आपण आपसुकच आपली पारंपरिक जीवनपद्धती आणि निसर्गातल्या वेगवेगळ्या साधनसंपत्तींनाही जोपासत असतो. त्यामुळेच निसर्ग संवर्धन आणि अर्थकारण, रोजगार निर्मिती या एकाच वेळी साध्य करून देणारा हा व्यवसाय बनू शकतो. यातूनच पारंपरिक ओळख कायम ठेवून आपले जीवनमानही उंचावता येऊ शकतं आणि म्हणून निसर्ग पर्यटनाचा एक संधी म्हणून सखोल विचार व्हायला हवा. याविषयी आपण अधिक चर्चा करायचीच आहे. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार.
1: निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहे. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: 1928 पत्रकार माधव गडकरी यांचा जन्म 25 सप्टेंबर 1939 अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते फिरोज खान यांचा जन्म 1946 क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचा जन्म 1998 रंगकर्मी दिग्दर्शक निर्माते आणि लेखक कमलाकर सारंग यांचा स्मृती दिवस 2013 लेखक शन ना नवरे यांचाही आज स्मृती दिवस दिन विशेष आपण ऐकलात.
1: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
2: अगं बेटा नक्की बस. HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
3: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
4: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
3: HIV म्हणजे शेवट नाही, ARD उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
4: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
3: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितात प्रसारित.
0: श्रोते हो, गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जळगावकरांसोबतच प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकीला आज 10 वाजताच म्हणजेच दरवर्षीपेक्षा 2 तास आधी सुरुवात होणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षी पहाटे 5:10 चाललेली मिरवणूक 2 तास आधीच संपवण्याचं नियोजन आहे. दरम्यान रात्री 12 वाजेपासून रांगेत आधी येणाऱ्या मंडळाला पहिला येईल त्याला आधी संधी या तत्वावर क्रमांक देण्यात आले आहेत. प्रत्येक मंडळाला चौकात सादरीकरणासाठी 7 मिनिटांची वेळ असेल. मानानुसार महापालिकेच्या गणपतीपासून मिरवणुकीची सुरुवात होईल.

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील मुख्य रस्ते 25 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते 26 सप्टेंबर रोजी पहाटे 2 पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. पाचोरा, यावल, चोपडा, आसोदा आणि कानडदा मार्गावरून जळगाव बस स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना आता नेहमीच्या मार्गाऐवजी शहराबाहेरील रिंगरोड तसंच मोहाडी मार्गे प्रवास करावा लागेल. पाचोरा चाळीसगावहून जळगाव शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना वावडदा नेरी अजिंठा चौक या मार्गाचा पर्याय आहे अशी माहिती कळवण्यात आली आहे.

श्रोते हो, गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा गुलाल आणि डीजेवर बंदी घालण्यात आल्यानं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी पर्यावरणपूरक पर्यायाला पसंती दिलेली आहे. यंदा गुलालाऐवजी विसर्जन मार्गावर फुलांची उधळण होणार आहे. विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुमारे 9,000 किलो फुलांची उधळण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

निर्माल्य संकलनासाठी शहरात 12 केंद्र असतील. शुक्रवारी सकाळी 6 ते रात्री विसर्जन होईपर्यंत 3 शिफ्टमध्ये प्रत्येक युनिट सोबत 10 सफाई कामगारांची टीम असेल. सोबत 12 वाहनं आणि मेहरूण तलाव परिसरासाठी स्वतंत्र 10 वाहनं असतील. सर्व निर्माल्य छत्रपती शिवाजी महाराज उद्यान इथं सेंद्रिय खत निर्मितीसाठी वापरले

आपल्या लाडक्या बाप्पाला शुक्रवारी निरोप देण्यासाठी शहरात विसर्जन मिरवणुकीची यंदा जय्यत तयारी सुरू असून भाविकांची अलोट गर्दी होणार आहे. मात्र सध्या शहरात सातत्यानं वातावरण बदल होत असून कधी तीव्र ऊन आर्द्रता तर कधी अचानक पावसाच्या सरी कोसळत आहेत. अशा बदलत्या हवामानामुळे यंदा व्हायरल आजाराचं पॅटर्नही पूर्णपणे बदललं आहे. पूर्वी आठवड्याभरात बरा होणारा साधा ताप आणि व्हायरल आता तब्बल 20 ते 25

दिवस अंगात रेंगाळत असल्याचं चित्र आहे. त्यातच सध्या निमोनिया आणि मलेरियाच्या रुग्णांमध्येही लक्षणीय वाढ झालेली आहे. या पार्श्वभूमीवर मिरवणुकीचा आनंद घेताना भाविकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे असं आरोग्य विभागाकडून कळवण्यात आलं आहे.

0: श्रोते हो, वीज ग्राहकांच्या विविध समस्या आणि सौर योजनेशी संबंधित कामांना गती देण्यासाठी महावितरणानं जिल्ह्यात सेवा सेतू आणि सेवा प्रकल्प अभियान सुरू केलं आहे. प्रत्येक तालुक्यात विशेष सेवा कक्ष उभारण्यात आले असून या माध्यमातून विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बरं आहे श्रोते हो, अवतीभोवती कार्यक्रमात आज इथंच थांबूयात. नमस्कार. अवतीभोवती हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:07 होत आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: तर थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या दिल्या जातील.

0: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
1: पण भवतालाचं भान ठेवून। प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं।
0: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया।

0: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
1: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
2: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
0: मग
2: मग काय,
0: स्वतः पासून सुरुवात कर.
3: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी उद्या आणि परवा BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ECI नेट हे मोबाईल ऍप डाउनलोड करा.
4: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
5: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज सांगता, भाविकांच्या गर्दीचा अलोट सागर. गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासनही सज्ज. राज्यभरात 47 नवीन नायब तहसीलदार कार्यालय आणि 4 नवीन अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय. आणि सायकलिंगसाठीची UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजित करण्याचा मान भारताकडे. यजमानपद पुणे शहरात.

0: आला. आता सविस्तर बातम्या. शेतकऱ्यांना तातडीने मदत व्हावी यासाठी दुष्काळाच्या संहितेचा ट्रिगर वन नुसार देण्यात येणाऱ्या मदतीचा आदेश ताबडतोब काढण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. वाशिम जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर फडणवीस यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर अमरावती इथं चर्चा केली आणि आवश्यक ते निर्देश दिले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीचा सर्वांगीण आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 11 सदस्यांची मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या समितीच्या अध्यक्षस्थानी आहेत. शेतमालाच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: शेतीचा प्रश्न आहे, जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे राज्य सरकार या संदर्भात निश्चितपणे योग्य त्या प्रकारचा निर्णय आता उद्या परवाच आम्ही जाहीर करू. विशेषतः आता आपण कर्जमाफी देखील सुरू केलेली आहे, तीही आपण पूर्ण करू. विजेचं बिल देखील आपण माफ केलं, पण त्यासोबत आता शेतकऱ्याला थेट मदतीची गरज आहे. त्यामुळे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मदत करणं असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, चाऱ्याचा प्रश्न असेल, काही ठिकाणी मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल त्यात मदत करणं असेल, काही ठिकाणी अन्नधान्याचा प्रश्न निर्माण होईल त्यात मदत करणं असेल, अशा सगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यांना सरकार मदत करेल. आणि बँकांनाही आम्ही सांगू, कुठल्याही बँकेला आम्ही वसुली करू देणार नाही. सगळ्या बँकांकडनं हे सगळं जे काही कर्जाची वसुली आहे त्याची पूर्णपणे स्थगिती आम्ही करू. सरसकट नुकसान आहे, त्यामुळे सरसकटच मदत आम्ही करणार.
0: कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात धोंडवीर नगर इथं शेतपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. नांदेड जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजेवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्बंध घातले आहेत. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील तरतुदी लागू करण्यात आलेल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पावसाच्या 26% तुटीची नोंद झाली आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ट्रिगर वन लागू करण्याची शिफारस राज्य शासनाकडे करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या बैठकीत घेण्यात आला. गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज सांगता होत असून देखावे पाहण्यासाठी आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी गर्दीचा अलोट सागर रस्त्यावर लोटला आहे. 10 दिवसांच्या घरगुती बाप्पांचं विसर्जनही आज होत असून अनेक घरात काल अनंताचं पारंपरिक पद्धतीनं पूजन करण्यात आलं. गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासनही सज्ज झालं आहे. पुणे शहरातल्या 4 प्रमुख मार्गांवरून 638 गणेश मंडळं मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. सुरक्षिततेसाठी 10,000 अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. तर सुमारे 3,500 सीसीटीव्ही कॅमेरे गर्दीवर नजर ठेवणार आहेत. महत्वाच्या ठिकाणी ड्रोनद्वारेही देखरेख केली जाणार आहे. मिरवणुकीतील ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी 112 ठिकाणी ध्वनी पातळीचं निरीक्षण केलं जाणार आहे. मिरवणुकीदरम्यान पुणे शहरात 275 ठिकाणी आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत. याशिवाय 108 या सेवेमार्फत 19 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जातील. नागपूरमध्ये 1,702 सार्वजनिक तर 2,04,000 घरगुती गणपतींचं विसर्जन आज होणार आहे. गणरायाच्या विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेनं चौपाट्या तसंच 383 कृत्रिम तलावांच्या ठिकाणी चोख व्यवस्था केली आहे. पालिकेचे 25,000 कर्मचारी तसंच 24,000 पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. 17,000 सीसीटीव्ही कॅमेरे तसंच ड्रोनच्या मदतीनं विसर्जन सोहळ्यावर देखरेख करण्यात येईल. नाशिकमधील विसर्जन मिरवणुकीसह अन्य मिरवणुकीत लेझर लाईट वापरण्यास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मनाई केली आहे. डीजेला बंदी नसली तरी आवाज मर्यादित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सेवा हाच जीवनाचा मुख्य उद्देश असावा आणि तो प्रत्येक व्यक्तीच्या अंगी बांधलेला असावा असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत वडनगर ते वाराणसी प्रवास करणाऱ्या सेवा यात्रेकरूंशी दूरस्थ माध्यमातून संवाद साधताना मोदी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. जनसेवा से देशसेवा या संकल्पनेला अनुसरून हा प्रवास सुरू आहे. विकसित भारत 2047 हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा से सुशासन या मार्गदर्शक तत्वानुसार अव्याहतपणे काम करत आहे.

0: आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया वस्तू आणि सेवा कर प्रणाली विषयीची माहिती.
1: एक देश एक कर प्रणाली ही संकल्पना देशात 17 वर्षांपासून चर्चेत होती. वेगवेगळ्या राज्यातून प्रवास करणाऱ्या एखाद्या उत्पादनाची अंतिम किंमत नेमकी कशी वाढली हे समजणेही अवघड होत असे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक देश एक कर प्रणाली अंतर्गत वस्तू आणि सेवा कर अर्थात GST प्रणाली लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली. याआधी विविध राज्यांनी ज्या कारणासाठी या कर प्रणालीला विरोध केला होता तो मुद्दा म्हणजे राज्यांच्या महसुली नुकसानीची भरपाई. राज्यांना ही महसुली भरपाई देण्यासाठी निश्चित व्यवस्था तयार करण्यात आली आणि जुलै 2017 मध्ये GST लागू झाला. यामुळे वेगवेगळ्या राज्यांच्या करांच्या वेगवेगळ्या पद्धतींची गुंतागुंत कमी झाली आणि कर प्रक्रिया अधिक एकसंध झाली. एक देश एक कर धोरणाअंतर्गत GST प्रणाली लागू होणं देशाच्या वाटचालीतील मैलाचा दगड ठरला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मंजुषा गायधनी पुणे.
0: सेवा संकल्प अभियानाअंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रलंबित प्रकरणांचा तातडीनं निपटारा करण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या स्तरावर विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन बार्टीच्या महासंचालक दीपा मुधोळ मुंडे यांनी केलं आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या नागरिकांना स्थानिक पातळीवर महसूल सेवा जलदगतीनं उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं राज्यभरात 47 नवीन नायब तहसीलदार कार्यालयं आणि 4 नवीन अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी कार्यालयं स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली आहे. पुणे जिल्ह्यातल्या बारामती, सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर, रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आणि नागपूर जिल्ह्यातल्या नागपूर ग्रामीण इथं नवीन अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी कार्यालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. भारताला प्रथमच सायकलिंगमधील जागतिक प्रतिष्ठेची UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. या स्पर्धेचं यजमानपद पुण्याला मिळालं आहे. पुण्याच्या उमेदवारीचं अंतिम सादरीकरण झाल्यानंतर कॅनडातल्या मॉन्ट्रियल इथं झालेल्या UCI काँग्रेसमध्ये या निर्णयाची घोषणा करण्यात आली. पुण्याच्या उमेदवारीच्या समर्थनासाठी महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी मॉन्ट्रियल इथं उपस्थित होते. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये काल भारतानं अॅथलेटिक्स, वुशू, नेमबाजी आणि रोईंग या क्रीडा प्रकारांमध्ये 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं मिळवली. मनू TS, पोवम्मा MR, विशाल TK आणि विथ्या रामराज यांच्या रिले संघानं रौप्य पदक तर सीमा कुमारीनं 10,000 मीटरमध्ये कांस्य पदक पटकावलं. रोशिबीना देवीनं वुशूमध्ये महिलांच्या 60 किलो सांडा प्रकारात रौप्य पदक जिंकलं तर रोईंगमध्ये सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्य पदक तर नेमबाजीत अनंतजीत सिंग नारुका आणि परिनाश धनीवाल यांनी मिश्र सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक आपल्या नावे केलं. भारतानं आतापर्यंत स्पर्धेत 1 सुवर्ण, 7 रौप्य, 9 कांस्य पदकांसह 17 पदकं जिंकली आहेत. हवामान. राज्यात काल कोकणात काही ठिकाणी जोरदार तर विदर्भ, महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काल तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. आजही कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची आज सांगता. भाविकांच्या गर्दीचा अलोट सागर. गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासनही सज्ज. राज्यभरात 47 नवीन नायब तहसीलदार कार्यालयं आणि 4 नवीन अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी कार्यालयं स्थापन करण्याचा निर्णय आणि सायकलिंगसाठीची UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजित करण्याचा मान भारताकडे. यजमानपद पुणे शहराला. आकाशवाणी पुणे केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी उद्या आणि परवा BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ECI Net हे मोबाईल ॲप डाऊनलोड करा.

0: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
1: पण भवतालाचं भान ठेवून। प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत।
0: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया।

0: परसबागा कुंड्यातली रोप।
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळच्या 7:21 झाली आहेत.
2: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
3: अगं बेटा नक्की बस. HIV साध्या संपर्काने जीवनानं पसरत नाही.
4: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
3: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
4: HIV म्हणजे शेवट नाही, ARTI उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
3: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
4: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितात प्रसारित.
5: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
6: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
5: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 86 00 20 21.

शांततापूर्ण वातावरणात सुरक्षा विषयक सगळ्या प्रकारची काळजी, ध्वनी प्रदूषण विषयक सर्व कायदे काटेकोरपणे पाळून हा उत्सव साजरा

0: कौटुंबिक श्रुती का झुंबर
1: आकाशवाणी जळगाव केंद्रावर दर शनिवारी सकाळी ठीक 9:30 वाजता
0: झुंबर
1: आनंदी कुटुंब
0: मित्रमंडळी
1: त्यांचं रोजचं जगणं
0: भेटी गाठी
1: आणि खुशखुशीत मजेशीर गप्पा म्हणजेच
0: झुंबर आपल्या सर्वांना आवडणारी कौटुंबिक श्रुती का म्हणजे
1: झुंबर
0: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता झुंबर।

0: सांस्कृतिक विभिन्नता के बीच राष्ट्र को एकता में पिरोने वाली भाषा है हिंदी।
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे। सकाळच्या 7:25 होत आहेत। दिलखुलास हा महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी श्रीदत्त गायकवाड आपलं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, जमीन ही केवळ मालमत्ता नसून अनेकांच्या आयुष्याचा आधार आणि भविष्यातील सुरक्षिततेशी जोडलेली एक बाब आहे. त्यामुळे जमिनीच्या नोंदी अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक असणं अत्यंत महत्वाचं ठरतं. बदलत्या काळानुसार महसूल प्रशासनामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. नागरिकांना अधिक सुलभ आणि पारदर्शक सेवा देण्याच्या दिशेनं विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच विषयावर आज आपण जाणून घेणार आहोत राज्याचे जमाबंदी आयुक्त माननीय श्री शैलेश नवाल सर यांच्याकडून. जमिनीच्या नोंदींचं महत्व, त्यांचं आधुनिकीकरण आणि डिजिटल परिवर्तनामुळे नागरिकांना होणारे फायदे याबाबत

0: निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी श्रीदत्त गायकवाड आपलं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, जमीन ही केवळ मालमत्ता नसून अनेकांच्या आयुष्याचा आधार आणि भविष्यातील सुरक्षिततेशी जोडलेली एक बाब आहे. त्यामुळे जमिनीच्या नोंदी अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक असणं अत्यंत महत्वाचं ठरतं. बदलत्या काळानुसार महसूल प्रशासनामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. नागरिकांना अधिक सुलभ आणि पारदर्शक सेवा देण्याच्या दिशेनं विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच विषयावर आज आपण जाणून घेणार आहोत राज्याचे जमाबंदी आयुक्त माननीय श्री शैलेश नवाल सर यांच्याकडून. जमिनीच्या नोंदींचं महत्व, त्यांचं आधुनिकीकरण आणि डिजिटल परिवर्तनामुळे नागरिकांना होणारे फायदे याबाबत आज ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: आणि दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर मला सुरुवातीलाच विचारायचं आहे की जमाबंदी आयुक्त म्हणून आपल्या विभागाची प्रमुख भूमिका आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनातील त्याचं महत्व हे आपण कसं स्पष्ट कराल?
1: सो जमाबंदी आयुक्त म्हणून आता आपण जे राज्यामध्ये तुमच्या जमिनीची नोंदी आहेत ते सगळं नोंदी जे तुम्ही 7/12 म्हणतो किंवा प्रॉपर्टी कार्ड म्हणतो ते आपण सगळं जतन करून आपले ठेवतो आहेत आणि त्याचा इंटरफेस जे लोकांसाठी जे त्याचा वापर आहेत ते अधिक सुलभ गतीने कसे व्हावे त्यासाठी आपण प्रयत्न करतो. सो तुम्हाला आठवण असेल की जुन्या काळात 7/12 म्हणजे काय, ते सगळे कागद मध्ये असायचं. एखाद्याला आपला 7/12 नोंद घ्यायची असेल किंवा प्रॉपर्टी काची नोंद घ्यायची असेल तर त्यांना वारंवार शासनाच्या एखाद्या कार्यालयामध्ये जावं लागतो, तिथे थांबावं लागतो आणि ते सगळे त्याच्यावर घ्यावं लागते. याशिवाय तुमचे 7/12 जे आहेत किंवा प्रॉपर्टी कार्ड जे आहेत ज्यांना आपण रेकॉर्ड राईट म्हणतो आहेत ते वेगवेगळे व्यवहारासाठी सुद्धा लागतो आहेत. तो शासन म्हणून, जमाबंदी आयुक्त म्हणून किंवा महसूल विभाग म्हणून आमची भूमिका हे आहेत, हे सगळे डॉक्युमेंट जे तुम्हाला लागते आहेत ते तुम्हाला ऑनलाईन डिजिटल पद्धतीने तुमच्याकडे उपलब्ध व्हावे आणि तुमचा जे इंटरफेस आहे शासनासोबत ते फेसलेस झाला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं फ्रिक्शन नसायला पाहिजे आणि ते अत्यंत जसं आता आपण UPI माध्यमातून पेमेंट करतोय त्या सारख्या सोप पद्धतीने तुमचे सर्व जमीनचे गोष्टी असं स्मूथ आणि वेगवान व्हायला पाहिजे.
0: जमिनीच्या नोंदी अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक असणं महत्वाचं आहे असं आपण म्हटलं, मग यासाठी आपला विभाग कोणते प्रयत्न करतो आहे?
1: सो आज जर आपण बघितलं तुमची नोंद ही सगळे आता ऑनलाईन करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला घर बसल्या तुमचे 7/12 मध्ये काय उल्लेखित आहे आणि तुमचे प्रॉपर्टी कार्ड काय लिहिले आहेत ते सगळे तुम्हाला पाहता येऊ शकते. आपण हे प्रयत्न करतो आहे की आपलं एक महाभूमी म्हणून आपलं एक प्लॅटफॉर्म आहे. आपण सर्व लोकांना वारंवार हे आवाहन करतो आहे की तुम्ही तुमचे जमिनीचे सध्याचेच नव्हे तुमचे मागचे 30 ते 40 वर्षाचे जे अभिलेख आहेत ते सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पाहता येऊ शकते. जसं आता आपण थोडक्यात म्हटलं तर लीगल सर्च रिपोर्ट, आपण जर एखादा कोणतं घर विकून घेतोय किंवा आपल्या घराचं काही नोंदीचे इश्यू असेल आपण प्रत्येक जण लीगल सर्च रिपोर्ट काढतोय. आता हे सर्च रिपोर्ट तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला घेता येऊ शकते. आम्हाला माहिती आहे की अजूनही काही लोकांचा तंत्रज्ञानाचा सोबत तेवढा कम्फर्टेबल नाही आहे. त्यासाठी आपण जे कॉमन सर्व्हिस सेंटर आहेत, आपले सरकार सेंटर जे आहेत त्याच्यावरती सुद्धा या सगळ्या गोष्टीची आपण ऍक्सेस देण्यात आलेली आहेत. एकंदर म्हणाल तर आमचा एकच हेतू आहे की तुम्ही जे शासनासोबत तुमचे इंटरफेस आहेत ते फक्त एकदाच व्हावे, ऑनलाईन म्हणू किंवा ऑफलाईन, आणि त्यानंतर जेवढी प्रक्रिया आहेत हे सगळे तुम्हाला विदाऊट मीटिंग पीपल, विदाऊट गोइंग टू ऑफिसेस हे सगळे व्हायला पाहिजे.
0: तुमच्या बोलण्यातून असं दिसतंय की महसूल विभागाच्या कामकाजामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावरती वापर वाढलेला आहे. तुम्ही काही महत्वाचे फायदे जे नागरिकांना मिळत आहेत ते सांगितलेच, पण ई प्रमाण यासारखी जे डिजिटल उपक्रमाच्या नोंदणी दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती घरबसल्या आता आपल्याला उपलब्ध होत आहेत, तर या सुविधेची वैशिष्ट्य काय आहेत आणि त्याचा फायदा नागरिकांना कसा घेता येईल?
1: आता जर आपण एक शासनाचा आदेश पाहिलं की डिजिटल स्वाक्षरीने जे तुम्हाला डॉक्युमेंट भेटते आहेत हे तुमची आता वैध डॉक्युमेंट ठरत आहेत. आता एखादा आमचा ऑफिसर किंवा कर्मचारी इतर कामासाठी कुठे बाहेर गेलं तर तुम्हाला त्याची स्वाक्षरी घ्यायला साठी तुम्हाला किती तुम्हाला हेल्प

0: लहानपणाने मारावा लागते. आपण जर लहान असतो तर तेव्हा लहानपणामध्ये आपल्याला गजेटेड ऑफिसची स्वाक्षरी हवी होती. कोणती जॉब घ्यायची असेल गजेटेड स्वाक्षरी सही शिक्षा मारून तुम्ही घेऊन यावे. आज तुम्ही बघा ते किती त्रासदायक इश्यू आहेत. बिकॉज ऑफिस कधी कोणते कामासाठी जर व्यस्त असलं तर ते सगळ्या गोष्टी घ्यायचं कसं. आता आपण काय केलं, जवळपास 48 करोड प्लस डॉक्युमेंट्स, ई प्रमाण, तुमचं जुना रेकॉर्ड, 7-12, 8 अ नमुना, तुमचं 8 सर्वच गोष्टी हे आता आपण डिजिटल स्वाक्षरी करून जतन करून ठेवलेले आहेत. आज तुम्हाला ते घ्यायचे असेल, तुम्ही जर महाभूमीवरती गेलं तर त्या ठिकाणीतून तुम्हाला ते एक नॉमिनल रक्कम देऊन तुम्हाला डाउनलोड करता येतील, दॅट टू विथ डिजिटल सिग्नेचर. तर त्यासाठी तुम्हाला परत कोणतंही ऑफिस ना, जे आम्ही तुम्हाला सांगतोय की जे फ्रिक्शन आहेत ते आपलं संपवायचं आहेत आणि त्याचा एक्सपिरियन्स ते सीमलेस करायचं आहेत. आणि यासाठी आपण आवाहन करतो आहेत की सर्वच गोष्टी आपण महाभूमी, जे आम्ही एक इंटरफेस बनवले महसूल विभागाचा, तिकडे जाऊन जुने डॉक्युमेंट, आजचे डॉक्युमेंट हे सगळे तुम्ही डाउनलोड करा, ते सुद्धा डिजिटल साइन सोबत, आणि त्यांना आता शासनाने मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे.
1: खरं म्हणजे महसूल विभागाचा जो कारभार आहे सध्या सुरू असलेला, त्यानुसार आपण असं पाहतो की जमिनीच्या नोंदी आणि संबंधित कागदपत्रांसाठी नागरिकांना कार्यालयात जाण्याची वेळच येणार नाही. घरबसल्या त्यांना ही सगळी कागदपत्रं मिळतील. महाभूमीसारख्या ॲपवरून सगळ्या गोष्टी त्यांना घरबसल्या मिळणार आहेत. पण मग माझी जमीन माझा हक्क या भावनेला अधिक बळ देण्यासाठी जमिनीच्या नोंदीबाबत नागरिकांमध्ये जर जागरूकता निर्माण करायची असेल तर याबाबत आपले काय प्रयत्न सुरू आहेत?
0: सो आता जर आपण एक पाहिलं की जमिनीची नोंदी आणि जमिनीचा नक्षा आणि त्याचा पोझेशन हे 3-4 गोष्टी एवढी महत्वाची आहेत की यासाठी सुद्धा लोकांना आता विकेंद्री स्वरूपात ते माहिती भेटते. तर आता आपण एक माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या नेतृत्वातून आणि महसूल मंत्री महोदयाच्या विजनपासून आपण एक महाभूमी स्टॅक असा एक एकत्रित सॉफ्टवेअर आणि प्लॅटफॉर्म ते लॉन्च केलेले आहेत. आता जर आपण महाभूमी स्टॅक याच्यावरती गेलो तर तुम्हाला मोजणीपासून नोंदणीपर्यंत, तुमच्या अभिलेखपासून तुमच्या अधिकारापर्यंत हे सर्वच माहिती तुम्हाला आता एकत्र स्वरूपात तुम्हाला भेटणार आहे. आम्ही असं म्हणत नाही की अजूनही आमचं काम 100% संपलेले आहेत. आम्ही सांगतोय की 80% आपण त्या दिशेने पुढे गेलेलो आहोत. अजून आपलं असं एक एम आहे की ज्या ज्या ठिकाणी, फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला आज एखाद्या वेळीस एक कन्स्ट्रक्शन करायचे असेल तरीही तुम्हाला महसूल विभागाकडे यावं लागते. तुम्हाला नंतर तुमचा फ्लॅट झाला तर तुम्हाला मोजणी करायची असेल तर तुम्हाला यावं लागते. हे सगळे सुद्धा आपण आता तंत्रज्ञानाच्या मार्फत एकत्रित करतो आहेत आणि ते सगळे सुद्धा तुम्हाला महाभूमीच्या स्टॅकच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध होणार आहेत.
1: सर, तुम्ही आता म्हणालात की सगळ्याच गोष्टी नोंदी ऑनलाईन अवेलेबल होणार आहेत, पण एक वेगळी गोष्ट अशी असते की जमिनीच्या नोंदींमध्ये होणाऱ्या चुका दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना काही सोपी किंवा पारदर्शक अशी व्यवस्था उपलब्ध असणं गरजेचं आहे, अशी काही सुविधा आहे का?
0: आपलं म्हणणं एकदम बरोबर आहे की अजूनही आपल्या जुन्या अभिलेखमध्ये जे दुरुस्त चूक राहिलेली आहेत त्यासाठी सुद्धा आपण एक मोहीम काढतोय. आणि इप्सिट आणि ई हक असं म्हणून आपण 2 पब्लिक डेटा एंट्री असे मॉड्यूल्स डेव्हलप केलेले आहेत. त्यासाठी जर तुमच्या अभिलेखामध्ये काही दुरुस्ती तुम्हाला करायची असल्यास आणि सक्षम प्राधिकारी, तहसीलदार म्हणा किंवा उपविभाग अधिकारी म्हणा, याकडे तुम्हाला जायचे असल्यास तर तुम्हाला याचे मार्फत आपली जे नोंद आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज करता येऊ शकते. त्याच्यावरती हे निर्णय तुम्हाला देऊ शकते. आणि भविष्यकाळामध्ये आम्ही अजून असं एक प्लॅन करतो आहे की हे जे म्युटेशन्स आहेत ज्याच्यामध्ये खूप वेळ लागतो आहे त्याच्यामध्ये एवढं वेळ ना लागता याची कालावधी सुद्धा कमी करून एआयच्या मार्फत त्यांना व्हॅलिडेट करून आपण ऑटो फेरफार, ऑटो म्युटेशन हे घेऊ शकतो आहे का, यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न चालू आहे. कदाचित दिवाळीच्या पर्यंत हे सुद्धा आपण फॅसिलिटी लॉन्च करू शकतो आहे.
1: वा, श्रोते हो, जमिनीच्या नोंदी अचूक आणि अद्ययावत असणं हे नागरिकांच्या हक्कांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे या नोंदी अधिक पारदर्शक आणि सहज उपलब्ध होण्यास मदत होत आहे. याविषयी दिलखुलास कार्यक्रमात आपण श्री शैलेश नवाल सर यांच्याशी संवाद साधत आहोत, परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा श्रोते हो, जमिनीशी संबंधित कागदपत्र आणि डिजिटल

डिजिटल सुविधांबाबत माहिती घेण्यासाठी आपण पुन्हा भेटूयात दिलखुलासच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी श्रीदत्त गायकवाड आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
1: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
0: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.

0: सात वाजून 40 मिनिटे झाली आहेत. आता आपण ऐकणार आहोत ग्राहक केंद्री
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम हृदय स्पंदन.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर हृदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मुठ्ठे लेआउट, बसस्टँडच्या मागे, गुर्जर हॉस्पिटल समोर, बुलढाणा. नमस्कार श्रोते हो, हृदय आपल्या जीवनाचा अविरत ठोका, प्रत्येक क्षणी आपल्यासाठी धडधडणारं, आपल्या संपूर्ण शरीराला जीवन देणार. मात्र या हृदयाची आपण पुरेशी काळजी घेतोय का? हृदय विकाराची लक्षणं आपण वेळीच ओळखतोय का? आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये आवश्यक असणारे बदल करतोय का? याच महत्वाच्या प्रश्नांची

0: शास्त्रीय आणि सोप्या भाषेत माहिती देणारी विशेष आरोग्य मालिका प्रसारित करत आहोत हृदय स्पंदन। जागतिक हृदय दिनानिमित्त ही विशेष मालिका, या मालिकेच्या 10 भागांमध्ये आपण जाणून घेणार आहोत हृदयाचं आरोग्य, हृदय विकाराची कारणं, लक्षणं, प्रतिबंध, उपचार आणि हृदयाचा आपल्या संपूर्ण आरोग्याशी असलेला संबंध। चला तर मग हृदयाचे ठोके समजून घेऊया, आरोग्याचं स्पंदन जपूया। ऐका हृदय स्पंदन। नमस्कार श्रोते हो, जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष प्रायोजित मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। श्रोते हो, हृदय स्पंदन ही विशेष मालिका आपण रोज 10 मिनिटांची प्रसारित करतो आहोत आणि आज आपण विषय घेतला आहे हृदय आणि कोरोना। या अंतर्गत आपण आज उपयुक्त आणि अधिक माहिती करून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे बुलढाणा शहरातील हृदय रोगतज्ञ डॉक्टर किशोर फेपाळे यांना। डॉक्टर, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे।
1: नमस्कार।
0: श्रोते हो, कोरोनानं आपल्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम केला आहे, पण कोरोनाचा हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो हे आपल्याला माहीत आहे का? कोरोनानंतर हृदयाशी संबंधित कोणत्या समस्या उद्भवू शकतात, हृदय रुग्णांनी कोणती विशेष काळजी घ्यावी आणि कोरोना झाल्यानंतर हृदयाच्या आरोग्याबाबत कोणती लक्षणं गांभीर्यानं घेणं आवश्यक आहे, याविषयी आज आपण अधिक माहिती करून घेणार आहोत। तर डॉक्टर, आपले श्रोते आपल्याला ऐकण्यासाठी उत्सुक आहेत आणि आजचा आपला विषय आहे हृदय आणि कोरोना। तर पहिलाच प्रश्न असा विचारावा असा वाटतो की कोविड संसर्गाचा हृदयावर काय परिणाम होऊ शकतो?
1: कोविड नंतर हार्ट अटॅकचं हल्ली प्रमाण खूप वाढलंय, विशेषतः कमी वयामध्ये किंवा विशेषतः ज्या रुग्णामध्ये काहीच रिस्क फॅक्टर नाही अशा मध्ये पण हार्ट अटॅक होत आहेत। कोविड तर हा मुख्यतः श्वसन संस्थेशी संबंधित संसर्ग म्हणून समोर आला होता, तरी काही रुग्णांमध्ये त्याचे हृदयावर किंवा रक्तवाहिन्यावर परिणाम होऊ शकतात। विशेषतः रुग्णामध्ये हृदयावर ताण पडणे, रक्ताच्या गुठळ्या तयार होणे, त्यामुळे ब्लॉकेज तयार होणे आणि हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक त्यामुळे होणे, त्यामुळे आपल्याला विशेषतः जे लक्षणं असतात त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे।
0: म्हणजे
1: चालताना धाप लागणे किंवा चालताना छाती दुखणे असे सुरुवातीचे हार्ट अटॅकचे जे लक्षणं असतं त्यावर आपण विशेष लक्ष दिले पाहिजे। आणि काही ज्या टेस्ट असतात हृदयाच्या, त्यामध्ये रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलची जी टेस्ट असते, लिपिड प्रोफाईल आणि ECG 2D कधी हृदयाची सोनोग्राफी, ते या ही काळजी घेणे आपल्याला आता आवश्यक आहे।
0: बऱ्याचदा असं दिसून येतं डॉक्टर की जे काही हृदयाचे आजार आहेत, याचे जे रुग्ण आहेत, त्यांच्यामध्ये कोविडचा संसर्ग जास्त वेळ राहणं, म्हणजे लॉंग कोविड, त्या रुग्णांना धाप लागणं असेल, हृदयाची धडधड वाढणं असेल, तर याबाबत या रुग्णांनी काय काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर काय सांगाल बरं?
1: सुरुवातीला लॉंग कोविड म्हणजे आपण बघू, लॉंग कोविड म्हणजे कोविडचा जेव्हा तीव्र संसर्ग बरा झाल्यानंतर काही व्यक्तीमध्ये अनेक आठवडे किंवा काही महिने लक्षणं तसेच टिकून राहतात, त्यामध्ये थकवा लागणे, धाप लागणे, दम लागणे, हृदयामध्ये धडधड जाणवणे किंवा आपले व्यायामाची जी क्षमता आहे ती कमी वाटणे, वीकनेस वाटणे, एकाग्रतेची समस्या अशा तक्रारी असू शकतात, यालाच त्यांनी लॉंग कोविड म्हटलंय किंवा आणखी काही जण त्याला पोस्ट कोविड कंडिशन पण असं म्हणतात।
0: अच्छा, तर रुग्णांनी काय काळजी घ्यायला हवी या बाबतीत?
1: कसं कोविड नंतर जे धाप लागणे, धडधड होणे जे होत आहे, प्रत्येक धडधड किंवा प्रत्येक धाप म्हणजे हृदय विकार असणे किंवा हृदय कमजोर असणे असं नाही, पण दुसरे पण कारण असू शकतात, फुसफुसांचे कारण असू शकतात, रक्त कमी असणे, इतर पण कारण असू शकतात, पण जर हा त्रास सतत होत असेल किंवा वाढत असेल किंवा छातीमध्ये दुखणे असे लक्षण असेल तर वैद्यकीय तपासणी करणे खूप आवश्यक आहे आणि तपासणीची गरज हे प्रत्येक व्यक्तीनुसार तुमचे डॉक्टर तुम्हाला ठरवतील।
0: तर या मुलाखतीच्या शेवटाकडे येत असताना आज अनेक श्रोते आपल्याला ऐकत आहेत, तर आजच्या मुलाखतीचा संदेश आपण श्रोत्यांना काय द्याल?
1: संदेश हाच राहील की कोविड नंतर शरीराचे संकेत ऐका, भीती नको, पण सततच्या लक्षणाकडे दुर्लक्षही करू नका।
0: वा डॉक्टर, अतिशय उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती सांगितली। हृदय आणि कोरोना हा अतिशय महत्वाचा विषय

0: सध्या अनेक रुग्णांच्या बाबतीमध्ये कोरोनानंतर हृदयासंदर्भात खूप साऱ्या अडचणी, लक्षणं, समस्या जाणवत आहेत आणि हा महत्वाचा विषय आज आपण भाग 6वा यातून आपल्या हृदयस्पंदन या मालिकेतून श्रोत्यांपर्यंत मांडला, त्याबद्दल उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती आपण दिलीत. आपले खूप खूप धन्यवाद डॉक्टर.
1: धन्यवाद.
0: तर श्रोते हो, आजच्या हृदय स्पंदन या मालिकेमधून हृदयाच्या आरोग्याविषयीची महत्वाची माहिती आपण जाणून घेतलीत. लक्षात ठेवा, हृदयाची काळजी हे केवळ हृदयासाठी नाही तर निरोगी आणि आनंदी जीवनासाठी आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, ताणतणावावर नियंत्रण, योग्य झोप, नियमित आरोग्य तपासणी आणि शरीरानं दिलेल्या संकेतांकडे वेळीच लक्ष, या छोट्या छोट्या गोष्टी हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी मोठी भूमिका बजावतात. श्रोते हो, जागतिक हृदय दिनानिमित्त हृदय स्पंदन ही विशेष आरोग्य मालिका. हृदयरोग निदान व उपचार, उच्च रक्तदाब व मधुमेह उपचार सेवा, ECG, 2D इको, TMT, होल्टर टेस्ट, हृदयातील झडपांवर बलून शस्त्रक्रिया, एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफी, पेसमेकर या आणि हृदय विकारासंबंधित सर्व तपासण्या आणि उपचार एकाच छताखाली. हृदय संपन्न आयुष्याची नवी दिशा, सहृदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, 24 तास सुविधा उपलब्ध. आपल्या निरोगी हृदयासाठी संपर्क करा सहृदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मुठे लेआउट बस स्टँडच्या मागे, गुर्जर हॉस्पिटल समोर, बुलढाणा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9370151852 या नंबरवर. हृदय जपा, आरोग्य जपा, जीवन जपा. पुन्हा भेटूया हृदय स्पंदन सारख्या अशाच आरोग्यविषयक माहिती देणाऱ्या एका नवीन विषयासह. तोपर्यंत आपल्या हृदयाची काळजी घ्या, कारण प्रत्येक स्पंदन अनमोल आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सहृदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मुठ्ठे लेआउट बस स्टँडच्या मागे, गुर्जर हॉस्पिटल समोर, बुलढाणा.
2: हृदय स्पंदन हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. आता भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात अरुण दाते यांनी गायलेली काही भावगीतं आपण ऐकणार आहात.

0: ಮಂಗಳಮೂರ್ತಿ ಮೌರ್ಯ.
1: गणेशोत्सव घरगुती आणि सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो. तो साजरा करत असताना पर्यावरण पूरक होईल, तसंच या कालावधीत पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनाची काळजी घेतली जाईल हे पाहणं आपल्या सर्वांचं नैतिक आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी ते वडनगर पर्यंत प्रवास करणाऱ्या सेवा यात्रेतील सहभागींशी संवाद साधणार. महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज सांगता. इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष सोडवण्यासाठीच्या द्विराज्य उपाययोजनेला भारताचा पाठिंबा. भारताला प्रथमच जागतिक सायकलिंग स्पर्धेच्या आयोजनाचा मान. 2032 मध्ये होणाऱ्या UCI रोड चॅम्पियनशिप स्पर्धेचं यजमानपद पुण्याला. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10,000 मीटरच्या शर्यतीत सीमा कुमारीनं मिळवून दिलं भारताला 16 वर्षानंतर पहिलं पदक. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सेवा संकल्प अभियानाअंतर्गत उत्तर प्रदेशातील वाराणसी ते गुजरातमधील वडनगरपर्यंत प्रवास करणाऱ्या सेवा यात्रेतील सहभागींशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनाला उजाळा देण्यासाठी राबवण्यात आलेल्या सेवा संकल्प अभियानाचा एक भाग असलेली ही सेवायात्रा 17 सप्टेंबरपासून सुरू झाली असून ती 7 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. यात मोठ्या संख्येनं तरुण सहभागी झाले असून ते मोटरसायकलवरून विविध राज्यातील शहरं जिल्हे

जिल्हे तालुके आणि गावांमधून प्रवास करत आहेत. लोकांशी संवाद साधून समाजसेवा आणि सार्वजनिक सहभागाचे उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसी ते वडनगरपर्यंतच्या सेवायात्रेतील सहभागी तरुणांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. त्यांचे अनुभव, लोकांशी झालेला संवाद, अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. अशा देशव्यापी यात्रा तरुण पिढीला देशाची विविधता समजून घेण्यास मदत करण्यात महत्वाची भूमिका बजावतात असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. आयुष्मान भारत योजनेच्या 8व्या आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आज नवी दिल्लीत आरोग्य मंथन 2026 आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात आरोग्य हमी आणि डिजिटल आरोग्याच्या प्रमुख पैलूंवर आधारित विविध विषयांवर चर्चासत्र होणार आहेत. महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज सांगता होत आहे. 10 दिवसांच्या घरगुती बाप्पांचं आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचं आज विसर्जन होत आहे. गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासनही सज्ज झालं आहे. पुणे शहरातल्या 4 प्रमुख मार्गांवरील 638 गणेश मंडळं मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. सुरक्षिततेसाठी 10,000 अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. तर सुमारे 3,500 CCTV कॅमेरे गर्दीवर नजर ठेवणार आहेत. महत्वाच्या ठिकाणी ड्रोनद्वारेही देखरेख केली जाणार आहे. मिरवणुकीतील ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी 112 ठिकाणी ध्वनी पातळीचं निरीक्षण केलं जाणार आहे. मुंबईत महानगरपालिकेचे 25,000 कर्मचारी तसंच 24,000 पोलीस तैनात करण्यात आले असून 17,000 CCTV कॅमेरे तसंच ड्रोनच्या मदतीनं विसर्जन सोहळ्यावर देखरेख करण्यात येणार आहे. भारतानं इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष सोडवण्यासाठीच्या द्विराज्य उपाययोजनेला आपला स्पष्ट आणि सातत्यपूर्ण पाठिंबा पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. भारताचे परराष्ट्र सचिव CB जॉर्ज यांनी काल संयुक्त राष्ट्र महासभेच्या निमित्तानं न्यूयॉर्कमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केली. भारताच्या दृष्टिकोनात राजकीय वचनबद्धतेसोबतच व्यावहारिक पाठिंब्याचाही समावेश आहे असं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. जॉर्ज यांनी न्यूयॉर्कमध्ये 2ऱ्या G7 विकास बैठकीत सर्वोदय तत्वांवर आधारित भारताच्या मानव केंद्रित आणि सर्वसमावेशक विकास मार्गांवर भर दिला. विकासाच्या हक्कावरील घोषणेच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र महासभेत आयोजित उच्चस्तरीय सत्रात जॉर्ज यांनी भारताची भूमिका मांडली. सर्वसमावेशक विकास, जागतिक सहकार्य आणि बहुपक्षीय संस्थांमधील सुधारणांप्रती भारताच्या प्रतिज्ञेचं त्यांनी समर्थन केलं. तसंच विकासाच्या हक्कावरील कराराचा त्वरित स्वीकार करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. देशात खाद्यतेलाच्या वाढणाऱ्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं आयात होणाऱ्या कच्च्या खाद्यतेलावरील सीमाशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या सूर्यफूल तेलावरील सीमाशुल्क 10% 0% तर सोयाबीन तेल आणि पाम तेलावरील सीमाशुल्क 10% 5% करण्यात आलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत 30 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा असलेल्या अर्थव्यवस्थेच्या भूमिकेतून जगाशी व्यापार आणि आर्थिक भागीदारीसाठी वाटाघाटी करत आहे. विविध क्षेत्रात भारताची वेगवान वाटचाल सुरू आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं 13व्या PAFI वार्षिक फोरममध्ये सांगितलं. भारत आज जगाशी 4 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था म्हणून वाटाघाटी करत आहे तर क्रयशक्तीच्या आधारावर ही अर्थव्यवस्था सुमारे 20 लाख कोटी डॉलरची आहे. त्यामुळे ती जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरते असंही गोयल यांनी नमूद केलं. खासगी क्षेत्रामार्फत अंतराळात रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा तिसरा देश ठरल्याचं तसंच 120 अधिक युनिकॉर्नसह भारत जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था असल्याचंही गोयल यांनी यावेळी अधोरेखित केलं. दुग्धजन्य पदार्थांच्या संदर्भात अॅनॉलॉग या श्रेणी अंतर्गत आधीच परवाना प्राप्त किंवा नोंदणीकृत असलेल्या उत्पादनांनी त्यांचं नामकरण, लेबलिंग किंवा विपणनामध्ये पनीर या शब्दाचा वापर बंद करावा असं भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात FSSI म्हटलं आहे. पनीर म्हणून अॅनॉलॉग उत्पादन आणि विक्रीवर देशव्यापी बंदी घालण्याचा प्रस्ताव देण्यात आला असल्याचंही FSSI काल जारी केलेल्या एका अधिसूचनेत म्हटलं आहे.
संरक्षण

0: संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओनं क्वांटम तंत्रज्ञानातील प्रयोगासाठी झिरो एम के इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअप समवेत काल पहिल्या उच्च मूल्याच्या डीप टेक प्रकल्प करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या कराराअंतर्गत 20 मिली केल्विन इतक्या अति कमी तापमानापर्यंत नेऊ शकणारी स्वदेशी क्रायोजेनिक प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. देश क्वांटम तंत्रज्ञान वापराच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीनं हा करार एक महत्वाचं पाऊल आहे. दिल्लीत काल ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी युरोपियन संसदेच्या उद्योग संशोधन आणि ऊर्जा समितीच्या शिष्टमंडळासमवेत द्विपक्षीय बैठक घेतली. भारत आणि युरोपियन महासंघातील ऊर्जा क्षेत्रात सुरू असलेलं सहकार्य अधिक दृढ करणं हा या बैठकीचा उद्देश होता. ऊर्जा क्षेत्रातील सुरक्षा, परिवर्तन, कार्बन उत्सर्जन, अणुऊर्जा, नवीन तंत्रज्ञानाचा विकास आदी मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. तसंच उभय देशातील मुक्त व्यापार कराराच्या प्रगतीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांवर मतही मांडण्यात आली. तसंच सहकार्य अधिक सखोल करण्यावरही यावेळी चर्चा झाली. भारताला प्रथमच सायकलिंगमधील जागतिक प्रतिष्ठेची यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजित करण्याचा मान मिळाला असून या स्पर्धेचं यजमानपद पुण्याला मिळालं आहे. पुण्याच्या उमेदवारीचे अंतिम सादरीकरण झाल्यानंतर कॅनडातील मॉन्ट्रियल इथं झालेल्या यूसीआय काँग्रेसमध्ये या निर्णयाची घोषणा करण्यात आली. पुण्याच्या उमेदवारीच्या समर्थनासाठी महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी मॉन्ट्रियल इथं उपस्थित होते. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज सकाळी भारतीय जोडी कमलजीत आणि सुरुची सिंग यांनी मिश्र सांघिक 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात पात्रता फेरीत दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली. तर टेबल टेनिस मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या मनुष शाह आणि दिया चितळी यांनी हाँगकाँगच्या जोडीचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दरम्यान काल 6व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यशस्वी कामगिरी केली. सीमा कुमारीनं 10,000 मीटर शर्यतीत 32:50 तिसरं स्थान पटकावून कांस्य पदक जिंकलं. या कामगिरीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10,000 मीटरच्या शर्यतीत भारताला 16 वर्षांनंतर पहिलं पदक मिळालं आहे. 400 मीटर रिले स्पर्धेत पोवामा राजू, विशाल थेनरसू, विद्याराम राज आणि मनु टी एस यांनी रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारत एकूण 17 पदकांची कमाई करून पदक तालिकेत 15व्या स्थानावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी ते वडनगरपर्यंत प्रवास करणाऱ्या सेवा यात्रेतील सहभागींशी संवाद साधणार. महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची आज सांगता. इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष सोडवण्यासाठीच्या द्विराज्य उपाययोजनेला भारताचा पाठिंबा. भारताला प्रथमच जागतिक सायकलिंग स्पर्धेच्या आयोजनाचा मान. 2032 होणाऱ्या यूसीआय रोड चॅम्पियन स्पर्धेचं यजमानपद पुण्याला. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10,000 मीटरच्या शर्यतीत सीमा कुमारीनं मिळवून दिलं भारताला 16 वर्षांनंतर पहिलं पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: 300° 5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी. कार्यक्रमात सुरुवातीला डॉन या चित्रपटातलं गीत गायक कलाकार शंकर महादेवन, गीतरचना जावेद अख्तर यांचे संगीतकार शंकर एहसान लॉय.

दर्द का रिश्ता या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार हरिहरन आणि सहकारी, गीतरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार राहुल देव बर्मन. लखलख चंदेरी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर हलाकू या चित्रपटातलं गीत, गायक कलाकार मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर, गीत शैलेंद्र यांचं, संगीतकार शंकर जयकिशन.

0: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25
1: कमी वेळात जास्त नफा
2: बस एका क्लिक वर कमाल हसला
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका आरबीआय सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा

जब याद किसी की आती है या चित्रपटातला गीत आपण ऐकलं, गायक कलाकार महेंद्र कपूर, गीत रचना राजा मेहंदी अली खान यांची, संगीतकार मदन मोहन. लख लख चंदेरी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर दुसरा आदमी या चित्रपटातलं गीत, गायक कलाकार किशोर कुमार, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी, गीत मजरूह यांचं, संगीतकार रोशन, राजेश रोशन.

0: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
1: अगं बेटा नक्की बस, एच आय व्ही साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
2: आजही एच आय व्ही विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
1: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी एच आय व्ही तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. एच आय व्ही टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
2: एच आय व्ही म्हणजे शेवट नाही, ए आर टी उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
1: चला भेदभाव न करता एच आय व्ही रुग्णांना आधार देऊया.
2: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातल्या गीत आपण ऐकलत. गायक कलाकार किशोर कुमार आणि लता मंगेशकर, गीतरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार राहुल देव बर्मन. लखलख चंदेरी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर इजाजत या चित्रपटातलं गीत, गायक कलाकार आशा भोसले, गीत गुलजार यांचं, संगीतकार राहुल देव बर्मन.

कालिया या चित्रपटातले गीत आपण ऐकलंत. गायक कलाकार किशोर कुमार आणि आशा भोसले, गीतरचना गुलशन बावरा यांचे, संगीतकार राहुल देव बर्मन. चित्रगंगा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून.

0: इम्तिहान या चित्रपटातलं गीत आपण ऐकलंय गायक कलाकार कुमार सानू, गीतरचना फैज अनवर यांची, संगीतकार अनु मलिक. आणि याबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात आमच्या ध्वनीसंग्रहालयातून हा कार्यक्रम.
1: आई, मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
2: अगं बेटा, नक्की बस. एच आय व्ही साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
3: आजही एच आय व्ही विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
1: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी एच आय व्ही तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. एच आय व्ही टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
3: एच आय व्ही म्हणजे शेवट नाही, ए आर टी उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
1: चला, भेदभाव न करता एच आय व्ही रुग्णांना आधार देऊया.
3: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
4: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
5: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
4: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 8600 2021 21.
6: दिल खुलास, महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम, सोमवार ते शनिवार सकाळी 7:25.

0: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. आमच्या ध्वनीसंग्रहालयातून या कार्यक्रमात आज हरिभक्त पारायण विष्णू महाराज पारनेरकर यांची रवींद्र खासनीस यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: श्रोते हो, आज आपल्या परमभाग्याने पूर्णवादाचे प्रणेते परमपूज्य विष्णू महाराज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. पूर्णवाद म्हणजे काय आणि पूर्णवाद हा संप्रदाय काय आहे याविषयी थोडी माहिती घेण्याच्या दृष्टीने आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. महाराज, सुरुवातीला मला असं विचारायचं आहे की पूर्णवाद हा संप्रदाय नेमका केव्हा सुरू झाला आणि त्याची स्थापना कशा प्रकारे झाली?
2: पूर्णवाद हा संप्रदाय नसून पूर्णवाद हा एक तत्वज्ञानाचा विषय आहे. तत्वज्ञानात अनेक संप्रदाय असतात ही गोष्ट सत्य आहे. जसं शिवसंप्रदाय, विष्णू संप्रदाय, वैष्णव ज्यांना असं आपण म्हणतो, किंवा शंकराचार्यांच्या दृष्टिकोनातून शंकर संप्रदाय. पण पूर्णवाद हा संप्रदाय नाही आहे. पूर्णवादानं वेदाचा अभ्यास करून एका नव्या तत्वज्ञानाला जन्म दिला. याचे जन्म देणारे जे आहेत ते डॉक्टर पारनेरकर महाराज, रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर हे माझे तीर्थरूप, यांनी 1948 हा ग्रंथ काशी विद्यापीठाला प्रस्तुत केला आणि त्यांना त्याच्यात डॉक्टरेट मिळाली. या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यात 211 पानामध्ये महाराजांनी भारतीय दर्शनाचा संपूर्ण आढावा घेतलेला असून स्वतःचं मत जे आहे, स्वतंत्र मत, हे त्या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे. यात पूर्वपक्ष जो केलेला आहे तो शंकराचार्यांचा मायावाद आणि गौडपादाचार्यांचा अजातवाद आहे. त्याच्या उत्तर पक्षात उत्तरमीमांसेत हा मोडणारा असल्याकारणानं उत्तर पक्षात डॉक्टर पारनेरकर महाराजांनी ह्या दोन वादामुळे जी तर्कापत्ती आली आणि जे दोष आमच्या सामाजिक जीवनात तत्वज्ञानात आले त्या दोषांचं परिमार्जन करण्यासाठी मार्ग दाखवला आणि पूर्ण परमेश्वराच्या स्वरूपाचा सिद्धांत, ज्याला पूर्ण पुरुष असं ते म्हणतात, तेव्हा पूर्ण पुरुष हा पूर्णवादाचा सिद्धांत आहे. पूर्णवाद हे ग्रंथाचं नाव आहे. पूर्ण म्हटल्यानंतर त्याच्यात तीन भाग येतात, ईश्वराच्या स्वरूपाच्या दृष्टिकोनातून किंवा सत्याच्या दृष्टिकोनातून, म्हणून त्याला पूर्ण असं म्हणतात. कारण त्याच्यात आधिभौतिक, आध्यात्मिक आणि आधिदैविक असे तीन पक्ष आहेत.
1: आता आपण सांगितलं त्याप्रमाणे आपले तीर्थरूप परमपूज्य रामचंद्र महाराज पारनेरकर तर यांनी जो पूर्णवादाचा सिद्धांत मांडला आणि तो जगापुढे ठेवला, तर तो पुढे चालवण्याचं कार्य आपण करत आहात, तर आपलं कार्य कशा पद्धतीने सुरू आहे याविषयी थोडी आम्हाला माहिती हवी.
2: डॉक्टर पारनेरकर महाराजांनी 27 एप्रिल 1980 देह ठेवला. त्यानंतर आपातत ती जबाबदारी त्यांचा मोठा मुलगा म्हणून माझ्यावर आली. महाराजांना तत्वज्ञानाचा ग्रंथ लिहिल्यानंतर पूर्णवादात डॉक्टरेट मिळाल्यानंतर 48 49 त्यांना ईश्वरी आज्ञा झाली की तुम्ही गुरुत्व करावं, आणि गुरुत्व करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारल्यामुळे 1949 ते 1980 त्यांनी हा गुरुत्वाचा आणि एक मोठा जबाबदारीचा भाग आपल्या सशक्तीनं सांभाळला. त्यानंतर त्यांचे अनेक शिष्य महाराष्ट्रात झालेले असल्याकारणामुळे पुढे त्या शिष्यांना मार्गदर्शन करणं हे अत्यंत गरजेचं होतं. शिष्य आणि गुरु याच्यात एक विशिष्ट संबंध असतात, ज्याला आपण परंपरा असं म्हणतो. आपल्या भारतीय दृष्टिकोनातून विचार करताना परंपरेला अत्यंत महत्त्वाचं आहे, आणि म्हणून परंपरा असल्याकारणानं मला देखील ही परंपरा स्वशिरावर घेण्याची एक अत्यंत गरज निर्माण झाली आणि ती परमार्थात परंपरा सांभाळण्यासाठी माझा वकिलीचा व्यवसाय मी थोडासा कमी केला आणि ह्या विषयाकडे वळलो. कारण पूर्णवादाचं सर्वात मोठं ध्येय जे आहे ते जीवनाचं महत्त्व समजावून सांगणे. मध्यंतरीच्या कालखंडात माणसाला जीवनाच्या महत्त्वाची जेवढी पाहिजे तशी कल्पना नव्हती, आणि म्हणून जीवनाचं महत्त्व माणसाला कळावं, त्याशिवाय त्याला आपली प्रगती साधता येणार नाही, हा मूलतः विषय असल्याकारणानं आणि समाजात जे काही प्रश्न आज आपण पाहतो आहोत या सामाजिक प्रश्नांची उकल केवळ प्रापंचिक आधिभौतिक

0: प्रश्नाने होणार नसून ती आध्यात्मिक आणि अधिदैविकातून होणार असल्याकारणानं या दोन्ही भूमिका घेणं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि म्हणून गुरु आणि संत यांच्यात फरक सांगितलाय. संत जो आहे तो केवळ एक पक्ष घेत असतो, अधिदैविक पक्ष, ईश्वराचाच पक्ष त्याला घ्यायचा असतो. पण गुरुला तीन प्रकारचं मार्गदर्शन करायचं असतं. एक आध्यात्मिक, म्हणजे त्या व्यक्तीच्या स्वतःच्या उन्नतीचा विषय. एक दुसरा जो आहे त्याच्यात अधिभौतिक, त्याचा असलेला परिसर, त्याची नात मुलं आहेत, त्याचा परिवार आहे, त्याचा समाज आहे, या सर्वासंबंधीची एक काळजी असते, त्यासंबंधी त्याला मार्गदर्शन लागत असतं, त्याला म्हणतात अधिभौतिक. आणि तिसरा, मग त्याला ह्याचसाठी स्वतःचं सामर्थ्य जे कमी पडत असतं ते सामर्थ्य वाढवून घेण्यासाठी ईश्वराच्या सामर्थ्याचा उपयोग करायला सुद्धा त्याला शिकवावं लागतं. ही तिसरी जबाबदारी, याला अधिदैविक असं म्हणतात. अधिदैविकाचा विषय म्हणजे उपासनेचा विषय. उपासना हे शास्त्र आहे आणि ह्या शास्त्राला अद्ययावत स्वरूप देण्याचं काम पूर्णवादानं केलेलं आहे. उपासना हा मार्ग तर अनेक वर्षापासून आपल्या देशात चालत आलेला आहे, पण त्याला शास्त्रीय पद्धतीनं त्याची मांडणी करणं, जसं आपण म्हणतो की शास्त्रीय संगीत असा जसा विषय आहे आणि भातखंड्यांनी एका विशिष्ट प्रकारानं त्याचे ग्रंथ लिहून त्याला एक स्वरूप दिलं, असं जसं संगीताबद्दल आपल्याला म्हणता येतं, तसं उपासना शास्त्राला एका विशिष्ट पद्धतीनं डेव्हलप करून त्याचं शास्त्र प्रतिपादन करून त्याला शास्त्रीय भाषेत परिणत करण्याचं काम डॉक्टर पारनेरकर महाराजांनी केलं. आणि म्हणून उपासनेचा प्रचार, प्रत्येकानं उपासना घ्यावी. आणि उपासना म्हटल्यानंतर त्याच्यात इष्टदैवत त्याचं आलं, उपासना म्हटल्यानंतर त्याचं ज्ञान त्याच्यात आलं, उपासना म्हटल्यानंतर त्याच्यात कर्म त्याच्यात आलं. ज्ञान, कर्म आणि उपासना असे तीनही भाग जीवनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत मोलाचे असल्यामुळे डॉक्टर पारनेरकरांनी उपासना शास्त्र हे या तीन साधनांवर बसवलं.
1: या ठिकाणी एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की आपण आपल्या सनातन तत्वज्ञानाविषयी सांगितलं, त्याच्यानंतर गुरूंचं महत्त्व काय आहे ते देखील सांगितलं. आता या ठिकाणी उपासनेचं महत्त्व जाणून घेत असताना उपासक नेमका कशा पद्धतीचा असायला हवा किंवा उपासना त्यांनी कशा पद्धतीने करायला हवी याबाबत थोडंसं मार्गदर्शन.
0: उपासक म्हटल्यानंतर आपण त्याला थोडंसं शिष्य अशा भावनेने घेत असतो. उपासक म्हटलं की त्याला कोणीतरी उपासना दिलेली असते, स्वतःची स्वतः उपासना घेता येत नाही. आपली इष्टदेवता आपल्याला ओळखायला फार कालखंड लागतो आणि म्हणून एक गाईड ज्याला असं आपण म्हणतो त्याला गुरु असं आपण म्हणत असतो की आपला वेळ वाचावा. आजच्या काळात माणसाजवळ वेळ कमी असल्याकारणानं त्याला गुरुकडनं मार्गदर्शन घेऊन आपली इष्टदेवता कोणची, मी कोणत्या मंत्राचा जप करावा हे त्याच्यासाठी त्याला गुरुला विचारता येतं आणि गुरु त्याला मार्गदर्शन करत असतो. पण त्याच्याजवळ तीन गुण असणं अत्यंत आवश्यक आहे. त्या शिष्याजवळ म्हणा, तो उपासक जो आहे त्याच्याजवळ तीन गुणांचं अत्यंत आवश्यक असं. त्यात पहिला गुण जो आहे तो अतिशय विनयी असला पाहिजे, नम्र असला पाहिजे, अहंकार त्याच्याजवळ नसला पाहिजे. उपासकासाठी अहंकार नसणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि अहंकार घालवण्याचं काम मागून गुरुला करायची गरज पडू नये म्हणून शक्यतोवर तो विनम्र असावा. दुसरा त्याचा जो गुण आहे त्यांना ती उपासना गांभीर्याने केली पाहिजे. घेतली आणि सोडून दिली किंवा तात्पुरती घेतली, ज्याला मुलगा पाहिजे, एखादी काही अपेक्षित गोष्ट आहे, नोकरी पाहिजे आहे, पैसा पाहिजे आहे, तेवढं आपलं काम झालं की उपासना सोडून द्यायची, असा उपासनेचा अर्थ नाही. उपासना अत्यंत गांभीर्यानं जीवनासाठी उपासना आहे. जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत ज्याला असं आपण म्हणतो शेवटच्या क्षणापर्यंत ही उपासना करायची असल्याकारणानं तिथे गांभीर्य अत्यंत आवश्यक आहे आणि आजच्या कालखंडात हे गांभीर्य थोडंसं कमी पाहायला मिळतं. माणसं उपासना घेतात पण एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानानं सोडून देतात, असं आपण म्हणतो. उच्छील माचील घेतला वसा टाकून देशील ही भूमिका पूर्वीपासूनची आहे. तेव्हा उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही, हे गांभीर्य जे आहे हे गांभीर्य उपासनकाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तिसरा गुण जो आहे तोही अत्यंत दुर्मिळ झालेला आहे, त्याही दृष्टीने अभ्यास करावा लागतो, ग्रंथ लिहावे लागतात. तो विषय आहे म्हणजे उपासकाजवळ शांती असली पाहिजे. आपल्या भारतीय परंपरेत तर असं सांगितलं की शांती तीन प्रकारची आहे, एक आध्यात्मिक शांती, एक अधिभौतिक शांती आणि एक अधिदैविक शांती. आणि म्हणून आपण शांतीचा उच्चार करताना ओम शांती शांती शांती त्रिवार त्याचा उच्चार करतो, एवढ्यासाठी करतो की शांती अत्यंत महत्त्वाची. एक शांती जी आहे ती उपासकाला पहिल्यांदा असली पाहिजे, दुसरी शांती त्याला गुरुकडून मिळते आणि तिसरी शांती जी आहे ती त्याला ईश्वर दत्त असते. अशा दृष्टिकोनातून हा शांतीचा महामंत्र आहे असं मला वाटतं.
1: शांतीच्या महामंत्राचं विवेचन आपण अत्यंत सुंदर सांगितलं. आता ह्यालाच धरून एक मला विचारावं असं वाटतं की माणूस अशांत का आहे, तर तो संसारात आहे. आणि आजपर्यंत असं ऐकलेलं आहे की संतांनी आपल्याला सगळ्यांना असं मार्ग

0: मार्गदर्शन केलंय की संसारात राहूनच परमार्थ साधना किंवा अध्यात्म साधना ईश्वर विद्येची उपासना ही करायची आहे, तर या बाबतीमध्ये आपले विचार आम्हाला जाणून घ्यायचे.
1: आज माणूस अशांत आहे ही गोष्ट सत्य आहे. त्याला तो स्वतःही जबाबदार आहे आणि थोडासा काळ ज्याला असं आपण म्हणतो काळही त्याला जबाबदार आहे. माणसाची अशांती ही काळामुळे आहे, पण काळामुळे असणारी अशांती माणसाला घालवता येणं शक्य नसलं तरी स्वतः त्यानं स्वतःच्या ठिकाणी जी अशांती निर्माण केलेली असते ती तो अभ्यासानं प्रयत्नानं घालवू शकतो. आणि म्हणून त्यानं स्वतः पहिल्यांदा आपल्या ठिकाणची अशांती जी आहे ही अशांती असण्याचं कारण एक तर शारीरिक दौर्बल्य ज्याला असं आपण म्हणतो, एक मानसिक दौर्बल्य आणि एक बौद्धिक कमकुवतपणा. शरीर मन आणि बुद्धी, ही शरीर मन आणि बुद्धी याचा विकास झाल्याशिवाय शांती माणसाला लाभत नाही असं आपण पाहतो. आणि नाही तर तो कुठल्या तरी एका कारणाने अशांत असतो. माझं पोट दुखत असेल तरी मी अशांत असेल, माझ्या मनासारखं घडत नसेल तरी मी अशांत असू शकतो, माझ्या बुद्धीला एखादी गोष्ट पेलत नसेल तरी मी अशांत असू शकतो. तेव्हा अशांती ही तीन प्रकारची आहे. यातल्या या तिन्ही प्रकारच्या अशांतीचा आणि आपण जोपर्यंत अभ्यास करत नाही तेव्हा शरीराची अशांती घालवली पाहिजे पहिल्यांदा व्यायामाने, ज्याला आपण बलोपासना म्हणतो. तिथे सुद्धा शब्द सुंदर आहे बलोपासना, पण तीही आजकाल होताना दिसत नाही. मनाचा विकास, मना सज्जना भक्तिपंतेची जावे असं समर्थांनी आपल्याला सांगितलं. या मनाचाही आपण पाहिजे तेवढा उपयोग करत नाही. मनाला शत्रू समजतो, मनाला मित्र समजलं तर आपल्या ठिकाणी अशांती येत नाही. आणि तिसरी गोष्ट आहे त्याला म्हणतात बुद्धी. तेव्हा या बुद्धीचा विषयसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. तिथेसुद्धा बुद्धीनंसुद्धा आपण आपली प्रज्ञा जी आहे ती तीव्र करून घेऊ शकतो.
2: आमच्या ध्वनिसंग्रहालयातून या कार्यक्रमात हरिभक्त पारायण विष्णू महाराज पारनेरकर यांची रवींद्र खासनीस यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे.

0: शांततापूर्ण वातावरणात सुरक्षा विषयक सगळ्या प्रकारची काळजी, ध्वनी प्रदूषण विषयक सर्व कायदे काटेकोरपणे पाळून हा उत्सव साजरा करूयात.
1: हिंदी हमारे राष्ट्र की अभिव्यक्ति का स्रोत है.
2: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. आता ऐकूया अरुण दाते यांनी गायलेलं भावगीत.

0: वारुण दाते यांनी गायलेलं भावगीत आपण ऐकलं. 300° 5 मीटर्स अर्थात 963 KHz आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 9:50 झाली आहेत. आता आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
3: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. श्रोते हो, पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य सत्येन गुजर या कार्यक्रमामध्ये आपल्याला विविध आजार आणि त्यावरचे आयुर्वेदिक उपचार याविषयी नेहमीच मार्गदर्शन करत असतात. वैद्य सत्येन गुजर हे एक निष्णात आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठामधून आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादित केली आहे आणि पुणे आणि मुंबई इथे ते गेली 20 वर्ष यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. ऑल आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स अंडर वन रूफ या धर्तीखाली पुण्यामध्ये त्यांनी ISO सर्टिफाईड ओंकार आयुर्वेद या संस्थेची स्थापना केली आहे, जिथे सर्व प्रकारच्या आजारांसाठी शास्त्रोक्त आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म सेवा पुरवल्या जातात. अवघड समजल्या जाणाऱ्या केसेस बरं करण्यात त्यांचा हातखंड आहे. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्रातील आयुर्वेद क्षेत्रातील प्रतिष्ठित अशा धन्वंतरी पुरस्काराने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं आहे. तर डॉक्टर नमस्कार.
4: नमस्कार
3: डॉक्टर. या भागात आपण ऑटो इम्युन डिसीजेस हा आजार म्हणजे नेमकं काय आहे आणि कोणकोणत्या आजारांचा यामध्ये समावेश होतो याबद्दल आपण सांगाल का?
4: ऑटो इम्युन डिसीजेसचं प्रमाण सध्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. म्हणजे फक्त सांध्यांशी संबंधित असणारे आजार ऑटो इम्युनिटीमध्ये येतात असं होत नाही. म्हणजे बऱ्याच वेळांना पांढरे डाग हा ऑटो इम्युन डिसीज आहे सुद्धा खूप जणांना माहीत नसतं. सोरायसिसमध्ये सुद्धा काही पर्सेंटेजमध्ये ऑटो इम्युनिटी येत असते. असं नाही तर मधुमेहामध्ये सुद्धा काही पर्सेंटेजमध्ये ऑटो इम्युनिटी येते याची सुद्धा बऱ्याच जणांना कल्पना नसते. ऑटो इम्युन म्हणजे नक्की काय? ज्या वेळेला समजा तुम्ही नको असणारं खराब पाणी पिण्यामध्ये तुमच्या आलंय, त्यावेळेला नको असणारे जीवजंतू शरीरामध्ये प्रविष्ट होतात, त्यावेळेला शरीरातल्या ज्या संरक्षक पेशी आहेत त्यांच्यावर हल्ला करतात.

0: आणि त्यांना मारून टाकतात. पण जेव्हा या शरीरातल्या संरक्षक पेशी बाहेरचे जीवजंतू आणि शरीरातल्या पेशी ओळखू शकत नाहीत आणि ह्या संरक्षक पेशी शरीरातल्याच पेशींवर हल्ला करतात, त्याच्यामुळे जे होणारे आजार असतात त्याला ऑटो इम्युन डिसीजेस असं म्हणलं जातं. आता ऑटो इम्युन डिसीजेस मध्ये सांध्यांशी संबंधित जे काही आपण आजार बघतोय त्याच्यामध्ये प्रामुख्याने दिसणारा आजार म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस. हा जो आजार आहे हा असतो ज्याचं खूप मोठ्या प्रमाणात याचे पेशंट आपल्याला दिसून येत असतात. दुसरा आजार हा प्रामुख्याने दिसणारा ह्याच्यामध्ये आहे तो म्हणजे अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस. हा सुद्धा सध्या याचे रुग्ण खूप मोठ्या प्रमाणात दिसत असतात. स्टिफनेस खूप मोठ्या प्रमाणात असतो, पाठीमध्ये दुखावा खूप जास्त असतो, पेशंट नीट झोपू शकत नाही, हळूहळू स्टान्समध्ये बदल व्हायला लागतो, तेव्हा हळूहळू बांबू स्पाईन होणं असा प्रकार याच्यामध्ये होत असतो. स्क्लेरोडर्मा सारखे आजार आहे ज्याचा याच्यामध्ये परिणाम होत असतो. सिस्टेमिक ल्युपस एरिथोमॅटोसिस नावाचा एक आजार आहे ज्याचा सांध्यांवर नाहीच तर शरीरातल्या प्रत्येक सिस्टीमवर परिणाम होत असतो, याचं सुद्धा प्रमाण सध्या वाढलेलं दिसत असतं. म्हणजे प्रामुख्याने सांध्यांशी संबंधित दिसणारे ऑटोइम्युन डिसीजेस हे आहेत.
1: श्रोते हो, वैद्य सत्यन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओमकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 23 83 90 90 20 23 8390902023.
2: पण आता या सगळ्या आजारांवर आयुर्वेदिक उपचार कसे उपयोगी ठरू शकतात त्याबद्दल काही सांगता येईल का?
0: आयुर्वेदाने वातरक्त नावाचा जो व्याधी सांगितलेला आहे त्यातला गंभीर वातरक्त हा जो प्रकार असतो वातरक्ताचा, सगळे ऑटोइम्युन डिसीजेस हे या वातरक्तामध्ये येत असतात. आणि वातरक्त म्हणूनच जर आपण त्यांचं निदान करून त्या पद्धतीने जर चिकित्सा सुरू केली तरच हे डिसीजेस पूर्णतः बरे होऊ शकतात, नाही तर बऱ्याच वेळेला ह्याच्यावर औषध नाही असं सांगितलं जातं. आणि फक्त तात्पुरती कंट्रोल करण्यासाठी औषध रुग्ण वर्षानुवर्ष घेत राहतो, त्यामुळे या सगळ्या ऑटोइम्युन डिसीजेस मध्ये आपल्याला वातरक्ताप्रमाणे चिकित्सा करणं गरजेचं आहे. बस्तीसारखे शोधन उपचार खूप गरजेचे आहेत, रक्तमोक्षणासारखे उपचार खूप गरजेचे आहेत, पिंड स्वेद, पत्रपोटली स्वेद, जानुबस्ती ह्याच्यासारखे पंचकर्म याच्यामध्ये उपयोगी राहतात. आणि त्याच्याबरोबर वातशमन, रक्तप्रसादन करणारी चिकित्सा आणि नंतर रसायन औषधं ह्या पद्धतीनेच जाणं गरजेचं आहे तर ऑटोइम्युन डिसीजेस वाढत न जाता पूर्णतः बरे व्हायला मदत होऊ शकते.
2: बरोबर. ऑटो इम्युन डिसीजेस साठी आयुर्वेदामध्ये काय उपचार सांगितले त्याची तुम्ही खूप चांगली माहिती दिलीत. या भागात मात्र इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, वैद्य सत्यन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओमकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 23 83 90 90 20 23 8390902023.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
4: आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 9:55 झाली आहेत. दागिना सोन्याचा असो व हिऱ्याचा, दागिना म्हणजे पूना गाडगिळ अँड सन्स हा प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत.
5: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
6: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, बहिणाबाई गार्डन जवळ, रिंग रोड, जळगाव.
7: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगिळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
6: श्रोते हो, आपण नेहमीच पाहतो की महिलांना सोन्याचे विविध नेकलेस खूप आवडतात. एकतर हा ठसठशीतपणे दिसणारा आणि पाहणाऱ्याच्या लगेच नजरेस पडणारा असा दागिना असतो. पण असं आहे की नेकलेसचेही बरेच सुंदर प्रकार आहेत. त्यातल्या काही प्रकारांची माहिती आज आपल्याला देण्यासाठी पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर यांना आपण आमंत्रित केलंय. मोडकसर, नमस्कार.
8: नमस्कार.
6: मोडकसर, आज आम्हाला एम्बॉस नेकलेस म्हणजे काय हेही सांगा, ते कसे असतात, ते कसे बनतात याची माहिती द्या.
8: एम्बॉस नेकलेस तुम्ही ऐकला याचं कारण त्याचं वजन जरा कमी असतं. आणि आता वाढणाऱ्या सोन्याच्या किमतीच्या काळामध्ये नेकलेस तर करायचं आहे पण कमी किमतीत कसा होईल, तर त्याच्याकरता तर एम्बॉस नेकलेस म्हटलं जातं. तर एम्बॉस नेकलेस म्हणजे त्याच्यातले जे आकार असतात ते खिळ्यांनी ठोकून किंवा डाय पंचवरती ठोकून केलेल्या टिकल्यांचे एकमेकाला जोडून

0: केलं जातं म्हणून त्याला एम्बॉसिंग म्हणतात.
1: जे
0: कशावरही छाप पाडणं दॅट इज अ एम्बॉस. तर साधारण ते 10-15 ग्रॅम पासून होतात, कारण नुसतं नेकलेस घेतलं तर 10 ग्रॅम पर्यंत येतं.
1: बरोबर.
0: त्याचे टॉप सकट घेतलं तर ते साधारण 13-14 ग्रॅम पर्यंत जातं. आणि टिकल्या आणि जाळी असं जनरली त्याचे डिझाईन असतात एम्बॉस नेकलेसचे. आणि मध्यभागी पेंडंट असतं आणि ते सुद्धा जाळी आणि एम्बॉस केलेल्या कुठल्या तरी आकारामध्ये बनवलं असतं. मजुरी साधारणपणे 14% आसपास असते, पण ते बजेट नेकलेस आपण म्हणू आता एम्बॉस नेकलेस, कारण एम्बॉस नेकलेस फार मोठा असेल तर त्याला नजा करता येत नाही. आणि हे नेकलेस घालण्याकरता तुम्ही गोंडा पण लावू शकता त्याला, हुकनी किंवा नेकचेन, पण म्हणजे ती सोन्याची येणार, मग त्याची वजन वाढणार, त्याची किंमत वाढणार. पण अदरवाईज जर तुम्हाला 13-14 ग्रॅम मध्ये बसवायचं असेल तर गोंडा लावून सुद्धा तुम्ही ते नेकलेस घालू शकता.
1: अच्छा, म्हणजे एम्बॉस नेकलेस हा आत्ता बनवण्यातला एकदम लेटेस्ट सोपा प्रकार आहे असं म्हणता येईल. मोडक सर, झालर नेकलेस हा प्रकार कसा असतो, त्यात आणि मोहिनी हारामध्ये नक्की कोणता फरक असतो ते सांगा.
0: झालर हार आणि मोहिनी हार असं ते कॉम्बिनेशन आहे. झालर हार आणि मोहिनी हार हे नेकलेस म्हणून वापरले जातात, जरी त्याचं हार असं नाव असलं तरी त्याला स्टिफनेस असतो.
1: ओके.
0: आणि झालर हार मध्ये काय असतं की साधारणपणे 3-4 लेन्स म्हणजे साखळ्यांचे, त्याला वेगवेगळ्या आकाराच्या टिकल्या म्हणजे कोहरी, पान, फुल अशा आकाराच्या टिकल्या लावल्या जातात.
1: बरोबर.
0: त्या टिकल्या लावलेल्या साखळ्यांच्या वरच्या भागामध्ये स्टीफ पट्टी असते. जसं पट्टी नेकलेस आपण मंगळसूत्र बघतो हल्ली, तर त्याच्यातल्या ज्या पट्ट्या असतात त्या पट्ट्या असतात आणि त्याच्यावरती चेन असते जी गळ्यावरती बसते. त्यामुळे म्हणजे जर झालरहार म्हटलं तर वरती सर्वात चेन येते, त्याच्याखाली पट्टी येते आणि त्याच्याखाली साखळ्यांचे 2-5 पर्यंत किती साखळ्या असतात ज्याच्यावर पान, फुल, कोयरीचे आकाराचे टिकले असतात. आता ह्याला जेव्हा जाळीचं काहीतरी पेंडंट लावलं जातं जे फुगीर आकाराचं पेंडंट असतं, तर ते पेंडंट लावलं की त्याच झालरहाराला मोहिनीहार म्हटलं जातं. म्हणजे मोहिनीहार याच्यामध्ये फरक एवढाच आहे की मोहिनीहार मध्ये पेंडंट असतं, झालरहार मध्ये पेंडंट नसतं. अदरवाईज दोन्ही साधारणपणे मोहिनीहार म्हटलं तर तो 30-50 ग्रॅम पर्यंत होतो विथ पेंडंट, झालरहार म्हटलं तर तो साधारणपणे 25-40 ग्रॅम पर्यंत होतो. मजुरी म्हणाल तर 13-15% पर्यंत दोन्हीची.
1: आणि ह्याला बनवायला किती वेळ लागतो?
0: आणि ह्यालाही परत मागे गोंडा लावायचा का चेन लावायची हा ऑप्शन असतो. बनवायला याला साधारणपणे तुम्हाला ऑर्डर द्यायची असली तर 10-15 दिवसाचं, पण जनरली हे तयार मिळतात तुम्हाला दुकानांमध्ये.
1: बरोबर. दोन्ही पैकी मजुरी कशाला जास्त असते?
0: नाही, दोन्हीला मजुरी सेम आहे,
1: सेमच असते.
0: म्हणजे मोहिनीहार आणि झालरहारला, कारण फक्त पेंडंट एवढाच एक फरक आहे.
1: पेंडंटची मोहिनी जोडल्यावर त्याला मोहिनी महार असं म्हटलं जातं. मोडक सर, आज आपण एम्बॉस नेकलेस, झालर नेकलेस या वेगवेगळ्या प्रकारच्या नेकलेसची माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत. श्रोतेही असे नेकलेस घ्यायला पूना गाडगे आणि सन्स यांच्या शोरूमला नक्की जातील असा मला विश्वास वाटतोय. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, बहिणाबाई गार्डन जवळ, रिंग रोड, जळगाव.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्याचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 10 वाजतायत. हॅलो आकाशवाणी हा फोन इन कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. श्रोत्यांशी संवाद साधलाय वैदेही नाखरे यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
3: हॅलो आकाशवाणी.
4: नमस्ते बहिणजी.
3: नमस्ते.
4: बहिणजी, गुलमंडी छत्रपति संभाजीनगर से जगन्नाथ बसवे बंधु बात कर रहा हूँ बहन जी.
3: जी जी, बोलिए भाई साहब.
4: देखो, हर कोई अपनी पसंद का चीज सुनता है.
3: हाँ.
4: और इस कार्यक्रम के अंतर्गत कुछ सिनेमा जगत के ऐसे महान कलाकार हुए हैं
3: जी,
4: कलाकार संगीतकार जो है उनको मैं नमन करूँगा. जीवितर शरदा शतम
3: जी,
4: जो नहीं है
3: हाँ,
4: उनको मैं याद करने जा रहा हूँ
3: जी.
4: ऐसे एक महान संगीतकार गायक जिनका नाम था हेमंत कुमार जी, तो 26 तारीख को ना बहन जी उनका स्मरण दिन आता है. तो आज उनको देखो, 90, 91, 11 और 26, 34 साल हो जाएंगे हमारे बीच में से जाके
3: जी.
4: तो इनका जन्म हुआ था वाराणसी में 17/6/1920 में. इन्होंने अपने मधुर स्वर और संगीत में ऐसे श्रोताओं को डुबाया कि जो आज तक हम भी डूबे वाले हैं 73 साल की उम्र में
3: जी.
4: कैसे डूबे पता है? मिठाई की दुकान पे कढ़ाई में पाक होता है, उसमें गुलाब जामुन रहते हैं
3: जी,
4: पाक में डूबते हैं. एक ऊपर निकाल के देखो तो पाक टपकता है और ऊपर

0: हॅलो आकाशवाणी.
1: ताई मी केलं तुम रमोल चप्रा भागात भागू शिंदे.
0: हा बोला दादा.
1: मला गाणं सांगायचं आहे ते पळड्या पाण्या शेत माझं लय ताणेल त्याचं काम आहे. ते गाणं ऐकत आहे ताई?
0: हो हो चालेल ऐकूया.
1: मी माझ्या मित्राचे नाव सांगतो.
0: हा
1: उमराव सरदार सिंग पाटील मोहेगाव तालुका जामनेर तालुक्या विकासनाथ देंगे पाटील आणि जामनेर बापू प्रल्हाद पाटील आणि मच्छिंदर श्रावणच्या वन आंबेर होड देवीचे. तुम्ही पण आनंद घ्यायचा आहे.
0: हो हो नक्की.
1: पाऊस पाहिजे आता. पाऊसची फार गरज येत आहे.
0: हो खरंय खरंय. नक्की ऐकूया.
1: काय ऐकू गाणं.
0: हो हो.

0: हॅलो आकाशवाणी,
1: हो बोला.
0: मी धनराज मुंडे बोलतो आंबेहून.
1: हा बोला.
0: गाणं द्यायचं होतं, चित्रपटाचं नाव आहे नरपी दामता.
1: हा
0: मौका मिला मौका मिला.
1: बर चाल, ऐकवते.
0: ठीक आहे.
1: हॅलो आकाशवाणी,
2: नमस्कार.

0: नमस्कार।
1: भोपाल सप्पाळ बोलते, कोठोडी तालुका रांजरा जिल्हा बुलढाणा।
0: हाँ बोला दादा।
1: सर्वप्रथम गणेशोत्सवानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा।
0: आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा।
1: हा, आपला मंगलमय गणेशोत्सवाचा पर्व बघता बघता आता आपले म्हणजे अंतिम टप्प्यात आलेला आहे।
0: हो
1: त्यानिमित्त एक गणेशाचं गीत ऐकत होतो,
0: हो
1: चित्रपट आहे मरते दमतक,
0: हाँ
1: गाण्याचे बोल आहेत गणपती बाप्पा मोरया।
0: बर
1: हा, गायकात सुरेश वाकर, महेंद्र कुमार, शब्बीर
0: हाँ
1: कुमार।
0: बर
1: हा, हे गीत ऐकायचं होते।
0: हो हो ऐकवते
1: धन्यवाद।
2: गणपती बाप्पा

0: हेलो आकाशवाणी।
1: हाँ आकाशवाणी से
0: हो बोला।
1: मराठवाडा तालुका पूर्वी
0: हाँ बोला दादा।
1: देखो बताया वाले
0: हाँ
1: कुदरत का कानून मत लगे
0: हाँ
1: तुमसे बना मेरा जीवन सुंदर
0: बर
1: सपन चले ना।
0: बर
1: हाँ ताई आता पहले सिटी ग्रुप भी लिया था मराठवाडा में तो कुछ प्रोडक्ट झाला सको ऑर्डर लागू थे आपल्याकडे पाऊस होती तरी स्थिती कशी आहे म्हटलं काय।
0: नाही ना, कोरडा आहे, पाऊस नाही आहे,
1: अरे खूप
0: खूपच
1: अवघड व्हायला आलंय ते आता।
0: हो, खूप उकाडा, खूप गर्मी होतीये।
1: हो रात्रीला तर घरामध्ये राहून
0: हो ना, हो ना, खूप
1: काही आपल्याला ते आपल्या केंद्रावर सध्या जे स्पंदन या कार्यक्रमामध्ये डॉक्टरांचे जे थोडते हत्याक होतो
0: हाँ
1: याविषयीची माहिती आपल्या केंद्रावर सादर झाली काही खूप छान होती ती।
0: बर बर
1: आणि आम्हाला ते असे सर्व कार्यक्रम आम्ही आपलं आकाशवाणीचे ओरिजिनल ऐकत असतो बाई। हा आपली तब्येत कशी आहे ताई।
0: छान आहे, छान आहे, तब्येत छान आहे।
1: बरं ठीक आहे ताई,
0: हो, चालेल,
1: घेतल्याबद्दल धन्यवाद।

0: हॅलो आकाशवाणी.
1: हो बोला.
0: नमस्कार भाई.
1: नमस्कार.
0: मी चांदवड तालुका जिल्हा बोलणार नाही, साधू सिंग खेरवाळ बोलत आहे.
1: हा बोला दादा.
0: मी या कार्यक्रमात जनम जनम का साथ है तू मारा हमारा हे गाणं ऐकायचं ते.
1: बरं चालेल, ऐकवते.
0: मित्राचे नाव सांगते.
1: हा
0: नायबराव पाटील, दीपक जाधव, हरीफ गणपत पवार, सीताराम बोरसे आणि सुरेश भोसले.
1: चालेल, नक्की ऐकूया आपल्या आवडीचं गीत.
0: धन्यवाद.
1: हो जनम.

0: हेलो आकाशवाणी।
1: नमस्कार ताई,
0: नमस्कार।
1: रेडिओ मित्र धनंजयबाबा बोलतो ताई.
0: हाँ बोला दादा।
1: काय खात आपण सर्वजण?
0: छान आहोत आम्ही सगळेजण, छान आहोत आपण।
1: आम्ही पण एकदम मस्त स्वस्त निरोगी आणि जळत आकाशवाणी सगळे बघत आहे.
0: वा वा खूप छान
1: बघत आहे. आज जवळून ऐकू या आपण जवळून असते बघत आहे. पहिले कसं आपल्या ग्रामीण भागामध्ये सकाळी आपल्या आई बहीण उठून सकाळी सडा रांगोळी करायची, परत तुळशीला पाणी घालून तुळशीची पूजा करायची, असं खेडेगावाने अजून पण चांगली बघत आहे ग्रामीण भागामध्ये.
0: हो
1: तर एक फार सुंदर जवळ नाही वापूर अशी दौडण बघत आहे.
0: बर हो
1: तर ह्या गीताचं आपण काही गीत नाव सांगितलं चालेल का?

0: परत तुळशीला पाणी घालून तुळशीची पूजा करायची असं खेडेगाव आणि अजून पण ग्रामीण भागात आहे, ग्रामीण भागामध्ये.
1: हो
0: तर एक फार सुंदर जवळ नाही वाकुली गवळ नाही बघत आहे.
1: बर हो हो
0: तर ह्या गीतात आपण काही गीत नाव सांगेल चालेल का?
1: हो सांगा.
0: सर्वप्रथम तुमचं नाही बघत आहे आपल्या सर्वांच्या लालच्या तारीखात आहे बरं का?
1: हो
0: आणि आपले सर्व मित्र मिळून गीतात आपण आनंद घेऊयात.
1: चालेल नक्की नक्की ऐकूया आपल्या आवडीचं गीत.
0: धन्यवाद.

0: हॅलो आकाशवाणी.
1: हां बोला.
0: हा नमस्कार ताई,
1: नमस्कार.
0: मी सुरेश रामू साबळे बोलतोय.
1: हो बोला दादा.
0: हा आपण कोण बोलत आहे ताई?
1: मी वैदेही नाखरे बोलतीये.
0: हा वैदेही ताई नमस्कार.
1: नमस्कार नमस्कार.
0: हा तर मी सुरेश रामू साबळे बोलतोय, मुक्कामहून सामनाकर तालुका कागद जिल्हा कोल्हापूर इथून बोलतोय.
1: हो हो बोला.
0: आणि मी आपल्या आकाशवाणी खूप वेळ नाही करत होतो, पण आता फोन लागला.
1: बर बर.
0: आणि आपले कार्यक्रम म्हणजे सारिका ताईने सादर केलेला वनिता मंडळ रविवारी प्रसाय झाला, तो कार्यक्रम आम्हाला खूपच आवडला.
1: बर.
0: कारण मोबाईल पासून दूर ना राहिले पाहिजे, कचऱ्यासाठी राहिले पाहिजे, याच्यापासून दूर राहण्यासाठी कोणती काळजी घेतली, लहान मुलांना कसे दूर ठेवली, याची त्यांनी माहिती मिळाली.
1: हो हो.
0: आणि शिवाय सारिका ताईंच्या संवादातून गौरी गणपतीविषयी स्त्री आपण कशी असावी, स्त्रीचे रूप कसे असावे आणि आपण कसे वागले पाहिजे याविषयी सुद्धा चांगली माहिती मिळेल त्या कार्यक्रमात.
1: वा वा.
0: आणि सारिका ताईने कृष्णाचा संवाद साधला. आणि त्याच दिवशी 5:30 नेहा पवार आणि दर्शन गुजराती यांच्या लटक्या व हसऱ्या निवेदनातून पसाय झाला, त्यांचाही संवाद आम्हाला खूपच आवडला.
1: बर बर.
0: कारण का मनातील दुःख निराशा सगळं हा तेव्हा दूर होते हो, आणि मनात आनंद निर्माण होते त्यामुळे.
1: हो.
0: तर आज मला एक काही गीत ऐकायचं आहे, पण ते गीत ऐकण्यापासून म्हणजे मी अधिक कारण सांगू शकतो आणि ते कारण तुम्ही समाविष्ट केले पाहिजे. कारण का माझे जिवलग मित्र आहेत संभाजी सुतार गणेशवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे, आणि त्यांचे वडील बुधवार दिनांक 16/9/2026 रोजी एकनाथ गुंडू सुद्धा देवाघरी गेले आहे.
1: बर.
0: आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्हाला सर्व घ्यायचा आहे.
1: बर बर द्या.
0: आणि त्यांना श्रद्धांजली व्हायचं आणि त्यांच्या आत्म्याला तीव्र शांती लाभण्यासाठी
1: द्यायचं
0: आहे. काही आनंद जाधव, आनंद जाधव संगीत लीना मंगेशकर आणि गायक आहे सुरेश वाडकर सहकारी, सुरेश वाडकर सहकारी आणि गीताचे कोण आहे, जीवनाचे गाढे थोडे विचाराने हात रे वाट खास फळे ज्ञानी नको डोळे रे. हे गीत ऐकायचं आहे काही.
1: बर चालेल.
0: आणि यासाठी माझी काही रसिक मित्र सुद्धा आहेत, अनिता राहुल भाभीचे कमलोर, सुधीर चितांकर रांगोळी, लता राजाराम चव्हाण पांढरी सांगली आणि सुरेश आहेत घाटी यवतमाळ इथून, आणि प्रकाश सुतार बनाटीवाडी, आणि आमच्या घराचे जाते 3 बहिणी आहेत, सौ आशा अंकुश गोरे, सौ किशोरी दत्ता गोरे आणि सौ मेघा कुमार सातवेकर, आणि संदीप मटकर एस मोबाईल सैनापूर कापशी, आणि आमचे एक 2 मित्र आहेत विक्रम व राजू चिपे, संतोष कसरकर, सहदेव जयदेव संघडे.
1: चालेल.
0: या सर्वांना हे गीत ऐकायचं आहे काही.
1: चालेल, नक्की ऐका आपल्या आवडीचं गीत.

0: हेलो
1: हेलो,
0: आकाशवाणी। हाँ बोला।
1: नमस्कार।
0: नमस्कार।
1: अरे बोल तो आरक्ष चढ़ा जाफराबाद तालुका जालना जिल्ह्यावरून।
0: हाँ बोला भैया।
1: जळगाव मध्ये पाणी आहे।
0: नाही
1: मला एक गीत ऐकायचं,
0: हो ऐकवते ना बोला।
1: मिस्टर नटवरलाल चित्रपटातलं भागोबत तो शेराया।
0: बरं
1: हा,
0: ऐकवते।
1: माझे मित्र आहे धनंजय बाळ, विजय बाळ, गीताराम मोर्चे।
0: हो चालतंय।
1: ओके, धन्यवाद।

0: हॅलो आकाशवाणी हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात. श्रोत्यांशी संवाद साधला होता वैद्यही नाखरे यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. आता गांधीवंदना कार्यक्रमात माझे सत्याचे प्रयोग या महात्मा गांधीजींच्या आत्मकथेचं क्रमशः वाचन आपण ऐकणार आहात.
1: गांधीवंदना या कार्यक्रमात आता आपण माझे सत्याचे प्रयोग महात्मा गांधींच्या आत्मकथेचं क्रमशः वाचन ऐकणार आहात. माझे सत्याचे प्रयोग.

या घटनेमुळे माझ्या आयुष्याची चांगली झडती झाली. त्या इस्माची सोबत किती अनिष्ट होती आणि त्याने मला कसं भारलं होतं त्या माझ्या आत्ताच स्पष्टपणे लक्षात आलं. त्या सोबत्याला ठेवण्यामध्ये मी चांगलं करण्यासाठी वाईट साधन चालू दिलं होतं. कारण तिच्या वेलाला काकड्या धरतील अशी मी आशा केली होती. सोबत्याची चाल चलणूक चांगली नव्हती, तरी पण तो माझ्याशी इमानाने वागेल अशी माझी समजूत होती. त्याला सुधारायला पाहत असता मीच जवळजवळ माखला गेलो. माझ्या हितचिंतकांचा सल्ला मी मनावर घेतला नाही. मोहामुळे मी अंधळा झालो. या अनपेक्षित बनावाने जर माझे डोळे उघडले नसते, मला खरा प्रकार समजला नसता, तर संभव आहे की जे स्वार्पण मी करू शकलो ते कधीही करू शकलो नसतो. माझी सेवा शेवटपर्यंत अपूर्ण राहिली असती, कारण की त्या सोबत्याने माझ्या प्रगतीला आडकाठी आणली असती. मला माझा बराचसा वेळ त्याच्याकडेच द्यावा लागला असता. अशा आधारात ठेवून माझ्या मनात भलतेसलते भरवून देण्याचे कसब त्याच्या अंगी होते. पण देवतारी त्याला कोण मारी, माझी निष्ठा शुद्ध होती, त्यामुळे माझ्या चुका होत असतानाही मी निभावून गेलो आणि पहिल्याच अनुभवाने मला सावध केलं. त्या आचार्याला जसं काही देवानेच पाठवला, त्याला स्वयंपाक करता येत नसे, तो माझ्याकडे चालण्यासारखा नव्हता, पण तो येताना तर दुसऱ्या कोणी मला जागा केला नसता. ती बाई प्रथमच माझ्या घरात आली होती असे नाही, पण या आचार्या इतकी दुसऱ्या कोणाला हिंमत होईल तर ना. सोबत्यावर माझा परिपूर्ण विश्वास असल्याचं सर्वांना माहीत होतं. एवढा उपकार करून आचार्याने त्याच दिवशी नव्हे त्याच क्षणी निरोप सांगितला. मला तुमच्या घरी राहून चालायचं नाही, तुम्ही पडलेत भोळे, माझे इथे काम नाही. मी आग्रह केला नाही. त्या कारकुनावर संशय उपस्थित करणारा हा सोबतीच होता हे मला यावेळीच समजले. त्याला झालेल्या अन्यायाचं निराकरण करण्याचा मी खूप प्रयत्न केला, परंतु शेवटपर्यंत मी त्याचं पूर्ण समाधान करू शकलो नाही. ही गोष्ट मला नेहमीच दुःख देत राहिली. फुटलेले भांडे कितीही मजबूत सांधले तरी ते सांधलेलेच, अखंड काही केल्या व्हायचे नाही. आता मला दक्षिण आफ्रिकेत येऊन 3 वर्ष होऊन गेली होती. मी लोकांना ओळखू लागलो होतो, लोक मला ओळखू लागले होते. 1896 साली 6 महिने घरी जाण्याची मी परवानगी मागितली. मला दक्षिण आफ्रिकेत बराच काळपर्यंत राहावे लागणार हे मला दिसत होते. माझी वकिली चांगली चालली होती असं म्हणायला हरकत नाही. सार्वजनिक कार्यासाठी लोकांना माझी जरुरी वाटत होती, मलाही वाटत होती. म्हणून मी दक्षिण आफ्रिकेमध्ये सहकुटुंब राहण्याचा विचार केला आणि त्यासाठी स्वदेशी जाऊन येणे मला योग्य वाटले. शिवाय हिंदुस्थानात गेलो तर तिथं काही सार्वजनिक कामही करता येईल असं वाटलं. हिंदुस्थानात लोकमत जागृत करून या प्रश्नाकडे अधिक लक्ष वेधून घेता येईल अशी समजूत होती. 3 पौंडांचा कर म्हणजे वाहती जखम होती, तो रद्द होईपर्यंत गप्प बसणे शक्य नव्हते. पण मी स्वदेशी गेलो तर काँग्रेसचे आणि शिक्षण संस्थेचे काम कोण सांभाळणार? 2 सहकाऱ्यांवर दृष्टी गेली, आदमजी मिया खान आणि पारसी रुस्तुमजी. व्यापारी वर्गातून पुष्कळ कार्यकर्ते निघाले होते, पण कार्यवाहाचं काम करू शकतील असे नियमित काम करणारे आणि दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या हिंदी लोकांची मनही आकर्षू शकतील असे दोघेच पहिल्या श्रेणीत घालण्यासारखे होते. कार्यवाहाला सामान्य इंग्रजी ज्ञानाची जरूर होतीच. या दोघांपैकी मरहूम आदमजी मिया खान यास कार्यवाहाचे काम देण्याची मी काँग्रेसला शिफारस केली आणि ती मान्य झाली. अनुभवाने ही निवड फार उत्तम ठरली. कळकळ, उदारता, गोड स्वभाव व विवेक यामुळे शेठ आदमजी मिया खाननी सर्वांना संतोष दिला व सर्वांना विश्वास आला की कार्यवाहाचं काम करण्यासाठी वकील बॅरिस्टरची किंवा पुष्कळसे इंग्रजी शिकलेल्या पदवीधराची जरुरी आहे असे नाही. 1896 सालच्या मध्याच्या सुमाराला मी स्वदेशी येण्यासाठी पोंगोला आगबोटीने निघालो. ही बोट कलकत्त्याला जाणार होती. बोटीवर उतारू खूप होते, 2 इंग्रज अंमलदार होते, त्यांची माझी सोबत जमली. त्यापैकी एकाबरोबर मी रोज तासभर बुद्धिबळ खेळत असे. बोटीवरील डॉक्टरांनी मला एक तामिळ शिक्षक नावाचे पुस्तक दिले, त्याचा मी अभ्यास सुरू केला. नाताळात माझ्या लक्षात आलं होतं की मुसलमानांशी जास्त निकट संबंध जोडण्यासाठी मला उर्दू शिकलं पाहिजे आणि मद्रासी लोकांबरोबर तसाच संबंध जोडण्यासाठी तामिळ शिकलं पाहिजे. उर्दूसाठी इंग्रज मित्राच्या मागणीवरून मी डेकच्या उतारूंमधून एक चांगला मुन्शी शोधून काढला आणि आमचा अभ्यास जोरात सुरू झाला. इंग्रज अंमलदाराची स्मरणशक्ती माझ्यापेक्षा वरच्या दर्जाची होती. उर्दू अक्षरे ओळखताना मला पंचाईत पडे, पण त्याने एकदा शब्द पाहिला की पुन्हा विसरायचा नाही. मी जास्त मेहनत घेऊन पाहिली तर मला त्याच्या जोडीला येता येईना. तामिळचा अभ्यासही ठीक चालला, त्यात कोणाची मदत मिळण्यासारखी नव्हती. पुस्तकही अशा तऱ्हेनं लिहिलं होतं की मदतीची विशेष जरूर पडू नये. मला उमेद वाटत होती की हा आरामलेला अभ्यास देशी पोहोचल्यानंतरही मी चालू ठेवू शकेन, पण ते जमलं नाही. 1893 नंतरचे माझे वाचन व माझा अभ्यास ही मुख्यत्वे करून तुरुंगातच झाली. या दोन्ही भाषांचे अध्ययन मी पुढे चालवले खरे, पण ते सर्व तुरुंगातच. तामिळचे दक्षिण आफ्रिकेतील तुरुंगात आणि उर्दूचे एरवड्याला. पण तामिळ बोलता कधीच आलं नाही, वाचायला आणखी येऊ लागलं होतं. त्यावर संशय नसल्यामुळे गंज चढत आहे, ही न्यून मला अद्याप चालत आहे. दक्षिण आफ्रिकेतील मद्रासी

लोकांकडून मी प्रेमरसाचा यथेच्छ आस्वाद घेतला आहे. त्यांचे स्मरण मला प्रतीक्षणी होते. त्यांची श्रद्धा, त्यांचा उद्योग, त्यांच्यापैकी अनेकांचा निस्वार्थ त्याग, हे सर्व कोणी तामिळ तेलुगू माझ्या दृष्टीला पडला की आठवड्याशिवाय राहत नाही. आणि ते सर्व जवळजवळ निरक्षर होते. जसे पुरुष तशा स्त्रियाही होत्या. दक्षिण आफ्रिकेतील लढा निरक्षर लोकांचाच होता. त्यातील लढवईही निरक्षरच होते. तो लढा गरिबांचा होता आणि गरीबच त्यामध्ये झगडले. या भल्याभुळ्या हिंदी लोकांचे चित्त हरण करण्याच्या कामी मला भाषेचा अडथळा कधीच आला नाही. त्यांना मोडकी तोडकी हिंदुस्थानी समजे, जेमतेम इंग्रजी समजे, तेवढ्यावरून आमची गाडी चालत असे. पण मी या प्रेमाचा मोबदला म्हणून तामिळ तेलुगू शिकू इच्छित होतो. तामिळ थोडे बहुत शिकलो. तेलुगू शिकण्याचा प्रयत्न हिंदुस्थानात असताना केला, पण मुळाक्षरे पाहण्यापलीकडे मजल केली नाही. मी तामिळ तेलुगू हस्तगत केले नाही. यापुढे करणे दुरापास्तच. म्हणून हे द्रविड भाषाभाषी लोक हिंदुस्थानी शिकतील अशी मी आशा करीत आहे. दक्षिण आफ्रिकेतील द्रविड मद्रासी तर थोडे थोडे हिंदी बोलतातच. अडचण येते ती इंग्रजी शिकलेल्यांशीच. जसं काय इंग्रजीचे ज्ञान हा आमचा देशी भाषा शिकण्याच्या मार्गात एक अडणाच आहे. पण हे विषयांतर झालं. आपल्याला प्रवास पुरा करायचा आहे. अजून पोंगोला बोटीच्या कप्तानाची ओळख करून द्यायची राहिली आहे. आमची मैत्री जमली. हा भला कप्तान प्लिमत ब्रदरांच्या संप्रदायापैकी होता. त्यामुळे नौकानयन विद्येपेक्षा अध्यात्मविद्येच्याच गोष्टी आमच्यामध्ये अधिक होत. त्याने नीती आणि धर्मश्रद्धा यांच्यामध्ये भेद केला. त्याच्यामध्ये बायबलचा अभ्यास म्हणजे पोरखेळ होता. बायबल सोपे आहे हीच तर त्याची खुबी. स्त्री पुरुषांनी मुलांनी कोणीही येशूवर आणि त्याच्या बलिदानावर विश्वास ठेवला की त्यांची पापे धुवून जातात. या प्लिमत ब्रदरहूनला पाहून मला प्रिटोरियातील ब्रदरांच्या परिचयाची आठवण झाली. ज्यात नीतीला जपावं लागतं तो धर्म त्याला कुचकामाचा वाटे. ही मैत्री व ही आध्यात्मिक चर्चा मूळ माझ्या अन्न आहारावरून सुरू झाली. मी मांस का खाऊ नये? गोमांस खाण्यात दोष कोणता? पशुपक्ष्यांनाही ईश्वराने झाडपाल्याप्रमाणे मनुष्याच्या सुखसोयींसाठी व आहारासाठीच निर्माण केले नाही का? असल्या त्याच्या प्रश्नांवरून आध्यात्मिक चर्चा उपस्थित झाल्याशिवाय राहीस ना. आम्ही एकमेकांची समजूत पाडू शकलो नाही. माझा स्वतःचा विचार अधिकच दृढ झाला. धर्म आणि नीती ही एकाच वस्तूची दोन नावे आहेत. कप्तानालाही स्वतःच्या मताच्या सत्यतेबद्दल बिलकुल शंका नव्हती. 24 दिवसांच्या शेवटी या सुखाचा प्रवास पुरा झाला आणि हुगळीचे सौंदर्य पाहत पाहत मी कलकत्त्याला उतरलो. मी त्याच दिवशी मुंबईचे तिकीट काढले.

गांधी वंदना कार्यक्रमात माझे सत्याचे प्रयोग या महात्मा गांधीजींच्या आत्मकथेचं क्रमशः वाचन आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे.

गणेशोत्सव घरगुती आणि सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो. तो साजरा करत असताना पर्यावरण पूरक होईल, तसंच या कालावधीत पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनाची काळजी घेतली जाईल हे पाहणं आपल्या सर्वांचं नैतिक आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे.

आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 11 वाजता आहेत. हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

सुफी अंदाजातला हा भक्तिभाव मनाला प्रसन्न करून गेला. बाप्पा, तू विनायका, तू लंबोदरा, तूच आम्हा सगळ्यांचा पाठीराखा आहेस. श्रोतेहो, विसर्जनाचा दिवस आला की सकाळपासूनच मनात कुठंतरी एक हुरहुर जाणवत असते. आपण बाप्पाच्या समोर उभं राहून हात जोडतो आणि नकळत डोळे पाणावतात, कारण सुख असो दुःख असो आपण सगळ्यात आधी त्याच्याच दारात धाव घेतो. आपल्या मनातली हीच आर्त हाक पुढच्या गीतातून व्यक्त होते. ऐकूया अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं उलाढाल या चित्रपटातलं गीत.